ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार श्रोते हो, मी आपला आर्जे श्रेयस आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या सुरेल भक्तिमय आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये. दैनंदिन जीवनातील धावपळ, चिंता आणि व्याप काही क्षण बाजूला ठेवूया, कारण आजचा हा वेळ आहे भक्तीच्या सुरांसोबत मन रमवण्याचा, संतवाणी अनुभवण्याचा आणि परमेश्वराच्या नामस्मरणात हरून जाण्याचा. संगीतामध्ये मन जोडण्याची ताकद असते आणि भक्तिसंगीतामध्ये मनाला शांत करण्याची ताकद असते. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत गणरायाची आराधना, देवीची भक्ती, श्रीरामाचे नाम, दत्तगुरूंचा महिमा, विठ्ठल भक्ती आणि संतांच्या अमूल्य विचारांना स्वर देणारी अनेक सुंदर भक्तिगीते. चला तर मग भक्तीच्या या सुरेल प्रवासाला सुरुवात करूया.

सूर म्हणजे ईश्वराची भाषा आणि भक्ती म्हणजे त्या भाषेतून परमेश्वराशी साधलेला संवाद. आजचा हा भक्ती संगीताचा सोहळा म्हणजे केवळ गाण्यांचा कार्यक्रम नाही, तर आपल्या मनाला काही काळ संसाराच्या धावपळीपासून दूर नेऊन भक्तीच्या एका सुंदर विश्वात घेऊन जाणारा प्रवास आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेशवंदनेने करण्याची परंपरा आहे, कारण गणराया म्हणजे बुद्धीचे, मंगलाचे आणि विघ्नहर्तेपणाचे प्रतीक. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमासाठी त्याचे आशीर्वाद मागूया आणि गणरायाचे स्मरण झाल्यानंतर देवीच्या चरणी शरण जाण्याची भावना आपोआप जागी होते. आई म्हणजे माया, शक्ती, आधार आणि करुणा. चला तर या भक्तिमय कार्यक्रमाला सुरुवात करूया गणरायाच्या मंगल स्वरांनी आणि त्यानंतर आई भवानीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करूया.

रसिक हो, देव म्हणजे नेमकं काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. आपण देवाला मंदिरात शोधतो, देवारात शोधतो, मूर्तीत शोधतो, पण संतांनी आपल्याला सांगितले की देव फक्त दगडाच्या मूर्तीत नाही तर आपल्या भावनेत आहे. आपण देवासमोर उभे राहतो आणि अनेक मागण्या करतो, पण कधीकधी देवाकडे काही मागण्याऐवजी फक्त त्याचे अस्तित्व अनुभवणे ही सुद्धा एक मोठी भक्तीच आहे, नाही का? आपल्या संतांनी भक्तीचा फार मोठा संदेश दिला आहे. ते असं सांगतात की मन शुद्ध ठेवा, कर्म चांगले ठेवा, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पहा. म्हणूनच देव देवारात नाही हा विचार आपल्याला बाहेरच्या जगाकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतो. आणि जेव्हा मनामध्ये देवाची प्रतिमा निर्माण होते तेव्हा त्या परमेश्वराचे रूप आपल्या चित्तात सदैव राहावे अशी इच्छाही निर्माण होते. भक्तीची खरी ताकद हीच देव डोळ्यांना दिसलं नाही तरी मनाला जाणवतं.

भारतीय संस्कृतीमध्ये राम हे केवळ एका देवतेचे नाव नाही. राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे संयम, राम म्हणजे कर्तव्य, राम म्हणजे सत्य आणि मर्यादा. प्रभू श्री रामाचे जीवन आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या मूल्यांशी तडजोड करू नये. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला या मूल्यांची पुन्हा गरज आहे. रामाला वनवास मिळाला, संकटे आली, प्रिय व्यक्तींपासून दूर जावे लागले, पण त्यांनी धैर्य सोडले नाही. म्हणूनच हजारो वर्षांनंतरही राम हे नाव आपल्या मनाला आधार देते. कधी आई आपल्या मुलांसाठी रामाला हाक मारते, कधी भक्त आपल्या दुःखात रामाचे नाम घेतात, आणि कधी एखादा कलाकार स्वरांच्या माध्यमातून रामाला स्मरतो. आज आपणही काही क्षण राममय होऊया, रामाच्या चरणी मन ठेवूया, आणि त्या पवित्र नावाचा स्वर आपल्या मनात घुमू देऊया. राम म्हणजे आशा, राम म्हणजे विश्वास, आणि राम म्हणजेच अंधारातला प्रकाश. चला प्रभू श्रीरामाच्या चरणी भक्तिभावाने वंदन करूया.

ती म्हणजे देवाला शोधण्यापेक्षा स्वतःला शोधण्याचा प्रवास। आपण बाहेरच्या जगात खूप काही शोधत असतो, सुख, समाधान, यश, प्रतिष्ठा, पण मनाला खरे समाधान कुठे मिळते याचा विचार आपण किती वेळा करतो? संतांच्या वाणीतून याच प्रश्नांची उत्तरे मिळतात। संतांनी सांगितले की मन शांत असेल तर साध्या गोष्टींमध्येही आनंद मिळतो, पण मन अस्वस्थ असेल तर मोठमोठ्या सुखांमध्येही समाधान मिळत नाही। खेळ मांडीला या भावनेतून जीवनाकडे पाहताना आपल्याला जाणवतं, या जगाच्या रंगमंचावर आपण प्रत्येकजण आपापली भूमिका निभावत आहोत। कधी सुख येते, कधी दुःख येते, कधी कौतुक मिळते, कधी अपयश येते, पण या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला अंतर्मनाशी जोडून ठेवणारी शक्ती म्हणजेच भक्ती होय। म्हणूनच संतवाणी ऐकताना आपण फक्त गाणं ऐकत नाही, आपण स्वतःच्या मनाशी संवाद साधत असतो। आता पुढील रचनांमधून आपण याच अंतर्मुख करणाऱ्या भक्तिभावाचा अनुभव घेऊया।

आता आपण येत आहोत महाराष्ट्राच्या हृदयाजवळ पंढरीच्या वाटेवर. विठ्ठल हे नाव उच्चारलं की मनात चंद्रभागा दिसते, पंढरपूर दिसतं, टाळ मृदुंगाचा नाद ऐकू येतो आणि हजारो वारकऱ्यांच्या मुखातून उमटणारा जयघोष कानावर येतो. वारकरी पंढरीकडे चालतो पण खरं तर तो स्वतःच्या मनाकडे चाललेला असतो. पायात काटे असतात, उन्हाचा त्रास असतो, शरीर थकतं, पण मुखातून नामस्मरण थांबत नाही कारण त्या वारकऱ्याला विश्वास असतो, माझा विठ्ठल माझी वाट पाहत आहे. विठ्ठल हा केवळ देव नाही, तो भक्ताचा सखा आहे. म्हणूनच विठ्ठल भक्तीत आर्तता आहे, प्रेम आहे, रुसवा आहे आणि एक विलक्षण आपलेपणा आहे. अवघे गरजे पंढरपूर म्हटलं की जणू संपूर्ण पंढरी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. चला आपणही काही क्षण त्या पंढरीच्या वातावरणात जाऊया, मनात विठ्ठलाचं रूप ठेवूया, ओठांवर त्याचं नाम ठेवूया आणि या भक्तीच्या सुरांमध्ये स्वतःला हरवून जाऊया.

रसिकहो, आपली भक्तीची परंपरा किती विशाल आहे ना, याची जाणीव आजच्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा होत आहे. कधी आपण गणरायाला वंदन करतो, कधी आई अंबेला शरण जातो, कधी रामाचे नाम घेतो, कधी विठ्ठलाच्या चरणी मन अर्पण करतो आणि कधी दत्तगुरूंच्या कृपेकडे पाहतो. देवांची रूपे अनेक असली तरी भक्तीची भावना मात्र एकच आहे. नावे वेगळी असतील, रूपे वेगळी असतील, पूजा करण्याच्या पद्धतीही वेगळ्या असतील, पण प्रत्येक भक्ताच्या मनात असतो तो एकच विश्वास, माझ्यावर कोणीतरी कृपादृष्टी ठेवून आहे. दत्तगुरु म्हणजे ज्ञान, करुणा आणि गुरुतत्वाचे प्रतीक. गुरु हा शब्दच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याची दिशा देतो. आपल्या जीवनातही असे अनेक गुरु भेटतात, आई, वडील, शिक्षक, मित्र, संत आणि कधी एखादा अनोळखी माणूस सुद्धाही आपल्याला आयुष्याचा महत्त्वाचा धडा देऊन जातो. म्हणून आजच्या या क्षणी आपण त्या सर्व गुरुत्वाला मनापासून वंदन करूया

रसिक हो, गणरयापासून सुरुवात झाली, देवीच्या चरणी शरण गेलो, रामभक्ती अनुभवली, संतवाणी ऐकली, पंढरीची वाट धरली, विठ्ठलाच्या नामात रंगून गेलो आणि दत्तगुरूंच्या चरणीही नतमस्तक झालो। पण या संपूर्ण प्रवासाचा शेवट कुठे होतो? तो होतो आपल्या स्वतःच्या मनात। हो, मन जर निर्मळ असेल तर भक्ती सहज उमलते। संतांनी मनाची तुलना फुलाशी केली आहे। फुलाला सुगंध असतो, पण तो सुगंध स्वतःसाठी नसतो, तो आजूबाजूला पसरतो। तसंच आपल्या आयुष्यातही प्रेम, दया, क्षमा आणि माणुसकीचा सुगंध पसरत राहावा। मन हा मोगरा ही भावना आपल्याला सांगते, हे मन परमेश्वराच्या चरणी अर्पण करूया।

फसायदान म्हणजे फक्त प्रार्थना नाही, ती संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना आहे. सर्व सुखी होवोत, सर्वांच्या जीवनात आनंद प्रकाश पडो, सर्वांच्या मनात प्रेम निर्माण होवो, ही भावना घेऊन रसिक हो. आता आपल्याला या भक्तिगीतांच्या सुंदर प्रवासाचा शेवटचा आणि सर्वात पवित्र क्षण आला आहे. आज आपण अनेक देवतांची गाणी ऐकली, अनेक संतांच्या विचारांना स्वर दिले, पंढरीचा महिमा अनुभवला आणि भक्तीचे विविध रंग आपल्या मनात साठवले. पण संत ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलेली अंतिम प्रार्थना स्वतःसाठी नव्हती, त्यांनी मागितले संपूर्ण विश्वाचे कल्याण. हीच आपल्या संत परंपरेची सर्वात मोठी शिकवण आहे. माझं सुख एवढीच प्रार्थना न करता सर्वांचं सुख, ही भावना मनात असणं म्हणजे खरी भक्ती. आजच्या कार्यक्रमातून आपणही हीच भावना घेऊन जाऊया. आपल्या घरात आनंद असो, आपल्या कुटुंबात प्रेम असो, आपल्या समाजात माणुसकी असो आणि संपूर्ण विश्वात शांतता नांदो, या पवित्र भावनेने सर्व संतांच्या चरणी आणि परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता त्यांनी अशा पद्धतीचं एक यश कमवलेलं असतं की त्यांचं हे यश हे आपल्यासाठी प्रेरणादायक असतं। याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत प्रवास, त्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सोमेश तानाजी गाटे आणि वसीक तौफिक पीरजादे याला। हे दोघजण जे आहेत ते 2018 BE सिव्हिल या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते पासआउट झालेले आहेत आणि सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोमेश तानाजी गाटे यास ऑगस्ट 2024 एरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि वसीक पीरजादे यांना साधारणतः डिसेंबरमध्ये इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव याच ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते रुजू झालेले आहेत। हे पद त्यांना मिळालेलं आहे आणि गव्हर्नमेंटचं पद आहे आणि या अर्थानं जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळावी असं एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, त्या पद्धतीनं त्यांना हे गव्हर्नमेंटचा जॉब भेटलेला आहे, परमनंट जॉब भेटलेला आहे आणि याच यशाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तेव्हा सोमेश आणि वसीक, तुमच्या दोघांचं पण मी स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: थँक्यू सर।
3: धन्यवाद सर।
1: तर सर्वप्रथम तर वसीक तुझ्याकडे, कारण तुझ्या अगोदर सोमेश जो आहे तुझा मित्र तो ऑगस्टमध्ये लागलेला, तर तुमच्या दोघांचंही रेडिओ तेरणा असेल, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन तुमच्या दोघांचं पण की तुम्ही म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की सरकारी नोकरी भेटली पाहिजे, तर आत्ता पहिल्यांदा तर तू आता रिसेंटली आहेस म्हणून तुला पहिल्यांदा हा प्रश्न विचारावा वाटतो वसीक, की तुला ज्यावेळेस हे कळालं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट यापदी, ते पण गव्हर्नमेंट जॉब लावून, तर ते पहिली फिलिंग कशी होती त्याचा?
2: पहिली फिलिंग तर खूप आनंदी होती, कारण एवढे वर्ष जे कष्ट केले होते, 3-4 वर्ष जे आमचे कष्ट चालू होते, त्या कष्टाचं फळ भेटलं कुठेतरी, हे जे खूप मोठा आनंद होता आमाला आणि आमच्यापेक्षा जास्त आनंद आमच्या घरच्यांना होता। हे माझ्यासाठी खूप आनंददायी क्षण होतं, म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी दिवस पण असं मी म्हणू शकतो।
1: अच्छा वसीक, मग तुला हे कधी कळालं होतं की म्हणजे कुठला तो दिवस होता की ज्या दिवशी तुला कळालं की हे असं असं तुला जॉबचं अपॉर्च्युनिटी आहे, म्हणून ते कशा माध्यमातून मिळालं, म्हणजे फोनद्वारे, लेटरद्वारे, कसं मिळालं?
2: सर, 4 December मला डिपार्टमेंटचा पर्सनल मेल आला, त्या मेलवर निकाल होता, त्या निकालाद्वारे मला कळालं की असं असं माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून।
1: तर सोमेश तुझं काय फिलिंग होतं, कारण ऑलरेडी म्हणजे अजून एक सांगावं असं वाटतं की सोमेश आणि वसीक हे दोघजण जे मित्र आहेत ते एकाच डिपार्टमेंटमध्ये जरी आता लागलेले असले तर त्यांची मैत्रीसुद्धा ही 11वी-12वीपासून सोबतच आहेत, म्हणजे ते 11वी-12वीला भोसले हायस्कूलला होते, त्यानंतर इंजिनिअरिंगला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सोबतच होते आणि 2-3 महिन्याच्या अंतरानं का असना पण एकाच डिपार्टमेंटमध्ये एकाच पदावर हे दोघजण मित्र जे आहेत ते आता रुजू झालेले, त्यामुळे निश्चितच ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची पण गोष्ट आहे। सोमेश, तुझं पहिलं फिलिंग काय होतं सांग, ज्यावेळेस ऑगस्टमध्ये तुला हा जॉबची ऑफर भेटली त्यावेळेस?
3: सर्वप्रथम सर धन्यवाद आम्हाला बोलायची इथे संधी दिल्याबद्दल। सर मला, मी थोडक्यात समरी सांगू इच्छितो, मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2023 आमची एक इरिगेशन डिपार्टमेंटची एक्झाम झाली होती सरळ सेवा, मग त्यानंतर मार्चमध्ये जवळपास मेरिट लिस्ट आली आणि 30 June आसपास लोकसभेच्या निकालानंतर आमचे फायनल मेरिट लिस्ट लागली आणि त्यावेळेस कळलं की आपलं सिलेक्शन झालं होतं, ज्यावेळेस 30 दोघांचं म्हणजे माझं झालं होतं आणि वेटिंगला आहे म्हणून असं कळलं होतं वसीकचं, आणि 30 August जवळपास माझी जॉईनिंग डेट होती, 30 August मी आपल्या इथे जॉईन झालो आणि सर म्हणजे 30 August हा दिवस म्हणजे न विसरण्यासारखाच आहे माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी। जेव्हा असं कळलं तेव्हा म्हणजे कसं आहे, म्हणजे आम्ही 3-4 वर्षापासून जे मेहनत घेत होतो त्यात कोविड आला, कोविडमध्ये 2 वर्ष आम्ही अभ्यास केला पण जवळपास म्हणावे तसे पेपर होत नव्हते किंवा पेपर आधी इलेक्शनच्या आधी जेव्हा ॲड निघाली त्यावेळेस मग आम्ही अभ्यास चालूच होता कंटिन्यू, पण असं कधी ना कधी वाटत होतं की बाबा मनातून की सिलेक्शन होणारच आहे, मग आम्ही चार पाच वर्ष हे आयुष्यात म्हणजे खर्च केली आयुष्याच्या महत्वाचा म्हणजे तरुणपणाचा हे होता वेळ. पण एकदा सिलेक्शन झालं त्यामुळे आता मग आम्हाला थोडं सध्या चांगली स्ट्रॉंग फिलिंग आली घरच्यांना पण आम्हाला पण केव्हा. मग आता त्यामुळे सध्या अजून पुढचं प्रिपरेशन चालूच आहे.
1: बरं, 2014 ला ज्यावेळेस तुम्ही इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळेस तुमचा असा काही

0: काय नाही की बापून येत राहून प्रायव्हेटमध्ये सिलेक्शन झालं नाही. मग त्यावेळेस काय झालं, असं नाही की सिव्हिलमधून मला ब्रांच घ्यायची होती की त्यारणामधून कॉलेज करायचं असं हे कन्फर्म केलं होतं मी त्यावेळेस. पण मेकॅनिकल आणि सिव्हिल हे दोन असं ब्रांचेस टाकले होते त्यावेळेस. मग सिलेक्शन होताना माझं म्हणजे त्यावेळेस बीई सिव्हिल सिव्हिलला माझा नंबर लागला आणि तो पण टेबल सुद्धा लागला होता. त्यावेळेस आम्हाला एक 6 ते 7 हजार फीस होती, अकॅडमिक फीस म्हणजे ट्युशन फी आम्हाला माफ होती त्यावेळेस. आमचे पर्सेंटेज 12वीला चांगले असल्यामुळे दोघांचे पण आम्ही दोघं पण सिव्हिल असताना टेबल नंबर लागला आमचा दोघांचा पण सिव्हिल आपल्या इथं.
1: सोमेशनं सांगितलं की तुम्ही 2014 इथं ऍडमिशन घेतल्यानंतर 4 वर्षाचा कसा विषय राहिला, कारण कुठेतरी पुण्या मुंबईला जाणं अधिक खर्चात पडणं त्याच्याऐवजी इथल्या 4 वर्षामध्ये तुम्हाला जे आवश्यक होतं ते सगळं ज्ञान इथं मिळालं तुम्हाला?
2: हा भेटत होतं सर, काय प्रॉब्लेम नव्हते. आपले जिथला स्टाफ आहे ते खूप कॉपरेटिव्ह आहेत सर, म्हणजे पर्सनली लक्ष देत होते. असं मला तर असं पर्सनली वाटतं सर, जे मोठे कॉलेज आहेत तेवढे मोठे स्टुडंट असतात, तेवढं म्हणजे स्टुडंटचं आणि टीचर्सचं तेवढं कनेक्शन असतं. जेवढं इथल्या लोकलचे म्हणजे टीचर्सचं स्टुडंटचं कनेक्शन आहे, जसं की आमचे HOD सर आहेत पवार सर, ते आम्ही आज पास आउट होऊन 4-5 वर्ष झाले तरी ते नेहमी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, नेहमी गाईडन्स करत असतात. इकडं जा विद्यार्थ्यां, इकडे हे बघा ते बघा. तर एक अजून पण सरचा कॉलेजचा एक आमचा चांगला बॉन्ड आहे, सिलेक्शन होण्याच्या आधीपर्यंत होता आता पण आहे चांगला बॉन्ड.
1: बर, तर तुमचा जो हा चांगला बॉन्ड सरांसोबत किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत हा म्हणतात तसाच बॉन्ड तुमचा साधारणतः 11वीपासूनचा आहे. म्हणजे तुम्ही 2014 जर समजा इनिंगला ऍडमिशन घेतला असेल तर साधारणतः त्याच्या अगोदर 2012 तुम्ही एकत्र असणार आहे भोसले हायस्कूलला समजा. ती कशी जर्नी होती ती सांगा.
2: हा ती जर्नी पण खूप चांगली होती सर. त्या 11वीला आम्ही हा वेगळ्या शाळेत होता 10वीपर्यंत, मी 10वी भोसलेलाच होतो, पुन्हा 11वीला मी तिथंच कंटिन्यू केला. हा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता सर, चांगला
1: सोमेश.
2: हा सोमेश ब्राईट स्टुडंट होता, 10वीला पण चांगले पर्सेंटेज होते त्याला, 95% होते त्याला 10वीला. आणि मी एक ॲव्हरेज स्टुडंट होतो, पण सोमेशचा नेचर वगैरे चांगला होता. सोमेश आणि आम्ही ट्युशनमध्ये कॉलेजमध्ये सोबत बसायचो करायचो, आणि सोमेशचा एक नेहमीच मला गायडन्स वगैरे असायचा की असं करू आपण तसं करू. पुन्हा नशिबानं असं झालं की आम्ही दोघांनी पण सोबतच एकच ब्रँच आणि एकच कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकलं. हे आमचं नशीबच दोघांचं बी.
1: अच्छा, म्हणजे ही दोस्ती चलती रही.
2: हा चलती रही.
1: अच्छा अच्छा, मग ज्या वेळेस आता तुमच्या दोघांची तर मैत्री 11वीपासून ते थेट आता इंजिनिअरिंग पर्यंतचा विषय होता, तुम्ही क्लासेसला पण हैदराबाद आणि गेटच्या क्लासेसला गेला, त्याही विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण तुम्ही दोघं जण गेलात, पण ज्या वेळेस सोमेशला पहिली ऑर्डरचं म्हणजे ऑगस्टचं आला विषय आणि त्यांना रुजू झाला, त्याला ऑर्डर मिळाली किंवा तुम्ही जॉईन व्हा म्हणून, त्यावेळेस थोडंसं मनात दागदुख वाटलं की यार आपल्यापेक्षा पुढे गेला मित्र?
2: नाही सर,
1: असं म्हणतात ना की मित्र जर यशस्वी झाला तर जास्त दुःख होतं.
2: तसं नाही सर, मला तसं वाटण्याचं कारणच नाही, कारण सोमेश कसा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता आणि नेहमी तो डिग्रीमध्ये पण असताना सर त्याचा एक स्कोर नेहमी चांगला असायचा, म्हणजे तो क्लासच्या पहिल्या तीन स्टुडंटमध्ये सोमेश नेहमी असायचा. म्हणजे सोमेश म्हणजे आमच्या क्लासचा ब्राईट स्टुडंट मध्ये एक होता, तर आम्हाला नेहमी त्याच्याकडून इन्स्पिरेशन भेटायचं. आणि सर ती निकाल जे आला होता तर त्यावेळी त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये होतं, पण माझं वेटिंगमध्ये आहे मला ह्याची खात्री होती, आणि मला ह्यानेच खात्री दिली होती की तुझं सिलेक्शन 100% होणार आहे, तू काळजी करू नको. एक ती 2-3 महिन्याची स्पॅन होता सर, म्हणजे थोडा माझ्या डिफिकल्ट पण होता की आपण वेटिंग मध्ये आपलं सिलेक्शन होतंय का नाही. पण हा सोमेश माझ्या खंबीरपणे उभा होता, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय म्हणून. मला जेवढा विश्वास होता तेवढा हा सोमेशला विश्वास होता की ह्याचं होणार आहे सिलेक्शन म्हणून.
1: बरोबर बरोबर. जसं की आता वसिक म्हणत आहे की तुमच्या दोघांची मैत्री, दोघांनी केलेला अभ्यास आणि कुठेतरी कॉन्फिडन्स होता, तर जर त्या पद्धतीनं जर पाहिलं तर दोघांचा तुमचा अभ्यास असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, 4 वर्षाचा अकॅडमी आणि 2018 म्हणजे रिसेंटलीच विषय आहे समजा, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सोशल मीडिया असेल किंवा इतर काही गोष्टी असतील समजा, जसं की कॉलेजमधले असतात, कॅम्पसमधले असतात, मित्रांच्या असतात, बऱ्याच गोष्टी असतात, डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, मग तुम्हाला असं काय गोष्टी होत्या की ज्या किमान या लेवलपर्यंत घेऊन आल्या की तुम्हाला एक चांगला गव्हर्नमेंटचा जॉब भेटू शकेल?
0: कसं आहे, त्या मागच्या अलीकडच्या 10 वर्षापासून जवळपास सोशल मीडियाचं म्हणजे प्रत्येक तरुणाईवर, एका मुलावर मुलीवर ते अफेक्शन झालेलं आहे. कोणतं पण फेसबुक असेल, सोशल मीडियाचं कोणतं पण टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम नवीन झालेलं, यूट्यूब, म्हणजे जवळपास सोशल मीडियानं प्रत्येकजवळ आता मोबाईल आलेला आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी प्रत्येकांची वाढलेली आहे. प्रत्येकाला वाटतंय की बा म्हणजे कसं आहे, तत्पुरतं सुख आहे या सोशल मीडियामध्ये. मग ते प्रत्येकाला वाटतं की असावं जवळ, मग ते दिवस असे असा गोष्टी म्हणजे कसं 1.5 GB प्रत्येकाला 2 GB असं नेट प्रत्येकाला आधी फ्री होतं.

0: ते जवळपास जीवन केलेलं, मग ते प्रत्येकाला दिवस कसे तर काढायचे हे पडले असेल. आपल्याला पण असे, आम्हाला पण असं होते की बाबा सोशल मीडिया म्हणजे वापरावं वाटत होतं आणि आम्ही पण वापरत होतो. म्हणजे हे नाही की बाबा आम्ही पण म्हणजे अभ्यास करत करत कधी बोर झालं हे झालं तर वापरत होतो. पण एक आहे की आपल्या स्वतःवर आपलं किती कंट्रोल पाहिजे ते आपलं ह्या वयात जर आपल्याला समजलं तर मात्र आपल्याला हे करता येईल, नाहीतर ते नाही समजलं तर मग पुढचं भविष्य जवळपास अंधारात असल्यासारखंच होईल.
1: मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते सौम्यश तानाजी गाठे आणि वसीक तौफिक पिरजादे याच्याशी. ते दोघजणही 2018 बी सिव्हिल ब्रँचमधून पासआउट आहेत आणि सध्या दोघेही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते कार्यरत झालेले आहेत. आणि या दोघांचा पण खरं तर आपण अभिनंदन करत असताना त्यांचे हे अनुभव जाणून घेत आहोत. तर सोमेश, ज्यावेळेस तुमच्या सोबतचे मित्र होते, दोघंजण तुम्ही मित्र आहात, एकत्र म्हणून अभ्यास करत असाल, 11-12 एकत्र आला असाल, बाकीचे सगळे तुमचे जे क्लासमेट आहेत ते इतर ठिकाणाहून कुठून तर आले असतील समजा, तर ते तुम्हाला कधी असं म्हणत होते की काय हे दोघंजण तुम्ही मित्र एकत्र अभ्यास करत बसताय, इकडे लक्ष देत नाही, तिकडे लक्ष देत नाही? आणि आता ज्यावेळेस तुमचा हा रिझल्ट आला त्यावेळेस तुमचे जे क्लासमेट आहेत त्यांचं काय तुमच्या बाबतीत प्रतिक्रिया येते?
0: आम्ही जेव्हा सुरुवातीपासून अभ्यास चालू केला किंवा आमचे मित्र पण प्रायव्हेटमध्ये सध्या जॉब करत होते त्यावेळेस, म्हणजे 2-3 जे करत आहेत, ते पण म्हणत होते आता 3-4 झाले किंवा 5-6 झाले पासआउट होऊन, पासआउट होऊन आता बास म्हणजे आता प्रयत्न तुम्ही केला, शेवटी नशिबाची साथ जर असली तर मिळेल, गोष्टी मिळाल्या असे आतापर्यंत, मग तेव्हा सोडून द्या तुम्ही आता जे असेल ते किंवा दुसरीकडे ट्राय करा. दुसरीकडून तुम्ही आता हुशार आहेत म्हणजे संधी पण भरपूर मिळतील प्रायव्हेटमध्ये, आमच्याकडे या प्रायव्हेटमध्ये चांगली आहे संधी. पण आमचा शेवटी एक म्हणजे जवळपास आम्ही निश्चय केला होता की केलं तर आपण सिव्हिलमध्ये जागा पण आता भरपूर निघत होत्या, मग आम्ही केलं तर शेवटी गव्हर्नमेंट ट्राय करणार हे आमचा पर्सनल एमच होतो. त्याशिवाय मग आम्ही घरी पण क्लिअर होतो ह्या गोष्टीत, म्हणजे मित्रांना पण सगळ्यांना माहितच होतं ते, असं काय कधी म्हणले नाही किंवा म्हणजे शेवटी मित्रांनी पण आम्हाला सपोर्ट केला, त्यात काय डाऊट नाही, म्हणजे कधी काय म्हणले पण नाहीत. शेवटी आता सिलेक्शन झाल्यापासून तर मग सगळेच मित्र फॅमिली सगळे म्हणजे लाईफ सेटल झाली, सगळे खुश आहेत.
1: तर वसिक, विषय असा आहे की तुमच्या दोघांनी मिळून ठरवलं होतं, दोघांचं एम पण फिक्स होतं की तुम्हाला याच पद्धतीनं पुढे जायचं आहे म्हणून, की तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब आणि त्यासाठी अचीव करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट म्हणा किंवा आता तुम्ही दोघंजण तर असे मित्र होतात, आता इथून पुढे तुमचं काय विषय असणार आहे की जसं तुमच्या घरच्यांनी म्हटलं की आता ठीक आहे तुम्ही दोघंजण आता सिलेक्शन झालेलं आहे हे झालेलं आहे, मग घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नेमका, की म्हणजे ॲज अ मैत्री म्हणून विचारतो मी, तुमचा एकट्याचा विषय तुमचं कौतुक केलं हा भाग वेगळा आहे, पण ज्यावेळेस तुमच्या घरच्यांना कळालं की सोमेशचं पण सिलेक्शन झालेलं आहे, सोमेशला पण लक्षात आलं किंवा त्यांच्या घरच्यांना लक्षात आलं की वसिकचं पण झालं, काय होतं घरच्यांचं?
2: सर, सोमेश कसा जुना मित्र असल्यामुळं माझ्या घरच्यांना पूर्ण आमची जेवढी फॅमिली आहे इवन माझ्या काकाला पण माहित आहे की सोमेश मित्र आहे, तर ते पण एक हे असायचे की मुलं एवढी मेहनत करतात त्यांचं लक्ष असायचं, कारण आम्ही दोघंही उस्मानामध्ये करत होतो, तर त्यांचं एक हे होतं की बाबा मुलं मेहनत करतात व्हायला पाहिजे. तर त्यावेळी झालं सोमेशचं तर त्यांना बी खूप आनंद झाला की बाबा एक सोबतच मेहनत करत होते, ह्याला भेटलं म्हणजे मला बी भेटल, त्यांना एक अजून एक विश्वास भेटला की बाबा दोघांनी म्हणून सोबतच क्लास केला, सोबतच अभ्यास केला, तर सोमेशला भेटलं म्हणजे ह्याला पण भेटल, ह्याची पण मेहनत आहेत, पण एक आनंद होता ह्याच्या बी घरी माझ्या बी घरी.
1: अच्छा, मला 2014 ज्यावेळेस तुमचं इथं ऍडमिशन झालं, तुम्ही सिव्हिलला ऍडमिशन घेतलं, खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, IT असेल, अशा सेक्टरमध्ये खरं तर खूप म्हणजे लोकांचा जास्त धाव तिकडेच असते, लोकांना वाटतं की आपण त्याच्यामध्ये जाऊन खूप चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल आहे किंवा जास्त आर्थिक पॅकेजचे आपण जॉब मिळवू शकतो, तर मग असं कधी वाटलं नाही का की अरे आपण सिव्हिल घेतलं म्हणून चुकलो असं कधी?
2: सर, मला सिव्हिल घ्यायला एक माझी फॅमिलीची पार्श्वभूमी होती, माझे वडील पण सिव्हिल इंजिनियर्स होते, ते बी इरिगेशन डिपार्टमेंटलाच होते, पण दुर्दैवाने 2014 त्यांचं निधन झालं. तर मला एक थोडंसं मनातनं बी इच्छा होती की माझ्या वडिलासारखं मला काहीतरी करायचं आहे, आणि नशिबानं मला त्याच डिपार्टमेंटमध्ये मला भेटलं, तर त्याचा तर मला आणि माझ्या घरच्यांना खूप आनंद आहे.
1: आणि मग त्याच्यामुळे सिव्हिल घेतला असं काय म्हणजे मनामध्ये असा काही विषय नव्हता?
2: नाही, माझं पहिलेपासून डिसाइड होतं इंजिनिअरिंग केली तर सिव्हिल मध्येच करणार म्हणून.
1: बरं, आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही जे आता याच्या अगोदरचे 2018 2024 म्हणजे हा जो 6 कालावधी होता, तो 6 कालावधी नेमका कसा होता ते सांगा, म्हणजे तुम्ही काय काय केलं या 6 कालावधीमध्ये, दोघांनी पण सांगा.
2: सर, 2018 आम्ही जूनमध्ये आमचे प्रोजेक्टोरल पूर्ण एक्झाम वगैरे झाले, मग आम्ही एक्झाम झाल्या 8 लगेच हैदराबादला गेलो. सर, हैदराबादला एस अकॅडमी म्हणून एक फेमस अकॅडमी आहे गेटची, मग तिथं आम्ही गेटचा क्लास लावला, मग आम्ही जवळजवळ तिथं एक 6 होतो, म्हणजे 2018 डिसेंबर जानेवारीपर्यंत आम्ही तिथंच होतो. मग तिथून आलो, मग इथं प्रिपरेशन केली गेटच्या एक्झामची. मग फेब्रुवारीमध्ये गेट दिली आम्ही दोघांनी पण सोबतच दिली. मग गेट दिली आणि पुन्हा नंतर एक एमपीएससीची ॲड आली मार्चमध्ये.
1: अच्छा, हे गेटची एक्झाम दिल्यानंतर काय होत असतं?
2: सर, गेट एक्झाम क्लिअर केलं तर एमटेकचं आयआयटी एनआयटी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट भेटतात. पण आमचा मेन एम दोघांचा होता की गव्हर्नमेंट जॉबच, एमटेक मेन एम नव्हता आमचा.
1: ठीक
2: आहे. मग नंतर एक मार्चला एक एमपीएससीची ॲड आली. मग ॲड आल्यावर आम्ही एमपीएससीला प्री मेन्स इंटरव्ह्यू हे तीन स्टेप असतात, तर प्रीच्या क्लाससाठी आम्ही पुण्याला गेलो. मग आम्ही दोघं मिळूनच गेलो. मग तिथं आम्ही एक 3-4 महिने क्लास केला. मग जून मध्ये आमची एक्झाम होती.
1: कुठल्या जून मध्ये?
2: 19 जून मध्ये एक्झाम होती. आणि जूनला एक्झाम झाली आणि सुदैवाने आम्ही दोघं बी प्री क्वालिफाय झालो.
1: म्हणजे आता ही एमपीएससीची एक्झाम होते ते इरिगेशन डिपार्टमेंटच्या?
2: नाही नाही,
1: ते वेगळे, ते जनरल होती.
2: नाही नाही, एमपीएससी टेक्निकल एमपीएससी असते.
1: टेक्निकल एमपीएससी
2: जी की त्याला फक्त बी सिव्हिल स्टुडंट क्वालिफाय असतात, जी की पीडब्ल्यूडी इरिगेशन एमजीपी यांच्या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर याची पोस्ट भेटते. मग आम्ही प्री दोघही क्वालिफाय झालो सोबतच. मग आम्ही मेन्सची तयारी चालू केली. मग मेन्सला बी स्टडी आम्ही एकाच स्टडी रूम मध्ये करत होतो, हा सोमेश आणि मी. पण आमची दोघांची बी मेन्स दुर्दैवाने क्लिअर झाली नाही. हा मग मेन्स ही ती डिसेंबर मध्ये झाली आमची मेन्स वर. मग अजून एक ही आहे ना, म्हणलं चला एक ट्राय मध्ये काय होत नसते, मग काय सेकंड ट्राय करू. पण मग 2020 स्टार्ट झालं, मग काय कोविडच आला. मग 2020-21-22 असाच गेला. पण त्या 3 वर्षात आम्ही दोघांनी पण सातत्याने अभ्यास आमचा चालू होता. आम्हाला भरपूर डिस्ट्रॅक्शन येत होते, म्हणजे सगळेजण म्हणत होते आता काय खूप अवघड आहे, गव्हर्नमेंट जॉब आता भेटणार नाही. पण आमचं सातत्य दोघांचं बी चालूच होत.
1: अच्छा सोमेश, जसं की तुमचं जे आता एमपीएससीचं म्हटलं ते मेन्सची तुमची गेली, पण नंतर स्वतः तयारी करत होतात, मग या ज्या धाराशिवच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं जे तुमचा जॉब भेटला, तर त्याची तयारी आणि त्याची एक्झाम कशी होती ते सांग.
0: सर, डब्ल्यूडीमध्ये कसं आहे किंवा पीडब्ल्यूडीमध्ये आमच्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जवळपास एमपीएससी हे क्लास 1 क्लास 2 मध्ये हे घेतात आणि खालच्या क्लास 2 नॉन ग्रॅज्युएट पासून खाली सगळ्या एक्झाम सगळे सेवेने होतात. एमपीएससीच्या 3 टप्पे असतात, प्री मेन्स इंटरव्ह्यू. मग जवळपास कोणती पण एक्झाम कोणत्याही वर्षी क्लिअर करायची म्हणली त्याला प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या टप्प्यातून क्वालिफाय होऊन ह्या गोष्टीसाठी 1-2 वर्ष कमीत कमी टाइम लागतो. मग जॉईनिंगपर्यंत जवळपास 2-2.5 वर्ष पण जातात. पण ही आपल्या इरिगेशनच्या पीडब्ल्यूच्या ह्या वर्षी मागच्या वर्षीपासून सरळ सेवा भरपूर आल्या. मग सरळ सेवामध्ये एकच टप्पा असतो, जो म्हणजे एक एक्झाम देऊन डायरेक्ट सिलेक्शन. मग ही जलसंपदाची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी मागच्या ऑगस्टमध्ये ॲड आली होती 2023-च्या. मग आम्ही त्यावेळेस फॉर्म भरले आणि डिसेंबरमध्ये त्यांचे एक्झाम घ्यायची प्रस्तावित होती. मग आमचा अभ्यास तर कंटिन्यूस होता. 29-30 आणि 30 डिसेंबर या दिवशी 2023 साली आमची एक्झाम झाली आणि जवळपास 3 मार्चला मला वाटतं आमचं फर्स्ट मेरिट लिस्ट लागली. ह्यात पण नंतर फर्स्ट मेरिट ऑब्जेक्शन लिस्ट असली, फर्स्ट मेरिट लिस्ट, सेकंड मेरिट लिस्ट, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट असे टप्पे असतात. मग या मार्चपासून अशा गोष्टी होत गेल्या. शेवटी 30 जूनच्या आसपास फायनल सिलेक्शन लागली आणि नंतर 30 ऑगस्टला जॉईनिंग मिळाली.
1: मग आता सोमेश, हे इथपर्यंत झालं, आता इथून पुढे काय ऑपॉर्च्युनिटी असू शकतात? म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहात, तर मग ते जसं याच्यामधले पुढचे पदोन्नती असणारच आहे, चीफ इंजिनियर असं काय काय असतं नेमकं आणि काय असू शकतं?
0: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही गटकमध्ये सरळ सेवेने नामनिर्देशपदे केलेली पोस्ट आहे. त्याच्या पुढं 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत जो कनिष्ठ अभियंता म्हणून क्लास 2 नॉन गेजेटेड मध्ये पदोन्नती होती. त्यानंतर त्याचं प्रमोशन शाखा अभियंतामध्ये होतं पुढच्या 5 वर्षामध्ये. त्यानंतर पुढच्या 7 वर्षामध्ये आपलं डिप्युटी इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, म्हणजे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणजे क्लास 1 पोस्टवर. त्यानंतर पुढं 7 वर्षात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, कार्यकारी अभियंता म्हणजे पूर्ण विभागाचं एक मुख्य हे कार्यकारी अभियंता पोस्ट असते. मग असे पदोन्नती
1: ह्याच्यामध्ये परीक्षा देता येत नाही फक्त डिपार्टमेंट
0: म्हणजे प्रोबेशन पिरियड सध्या आता 2 वर्ष असतो याचा, त्यामध्ये प्रोफेशनल एक्झाम पण दर 2-3 वर्षांनी घेत असत. एक्झाम देता येते आम्हाला, एक्झाम देऊन आम्हाला पदोन्नती मिळत असते. मग सध्या आपण असंच आमचं सध्या आम्ही या पोस्टवर आहेत. पण आता याच जलसंपदाची पुढे अजून एक जाहिरात प्रस्तावित आहे कनिष्ठ अभियंता पदाची क्लास 2 नॉन ग्रॅज्युएटची जवळपास 800-900 जागेची. मग त्याचा सध्या आमचा अभ्यास कंटिन्यू सुरू आहे. त्यासाठी ते झालं की मग आयुष्याचे आमचे 7 वर्ष असतील आता जर ह्यात सिलेक्शन झालं तर.
1: बरोबर आहे ना. तर आता वसिक आणि सोमेश, तुम्हाला दोघांना पण हा प्रश्न आहे की खरं तर आतापर्यंत तुमची ही सगळी जर्नी पाहिली तर तुम्ही असं काय सांगू शकता की मैत्रीच्या दृष्टिकोनातून पण दोन्ही गोष्टींना पाहिजे की मैत्रीच्या दृष्टिकोनातून सुद्धा मैत्री कशी असायला पाहिजे आजच्या सगळ्या परसेप्शननुसार आजच्या दृष्टिकोनातून आणि त्या मैत्रीचं आपण चांगलं पॉझिटिव्ह मार्गानं कशा पद्धतीनं आपण म्हणजे जसं तुम्ही दोघांनी अभ्यास केलात हे तर ते कसं करू शकतो म्हणजे येणाऱ्या सर्व स्टुडंटना लक्षात येईल की मैत्री अशा पद्धतीनं होऊ शकते की एकमेकांच्या सहकार्यानं आपण इच्छित ध्येय जे आहे ते मिळवू शकतो ते आणि तुम्हाला असे काय गोष्टी होते की ज्या मोटिवेट करत राहिल्या म्हणजे सगळं एवढं सोपं सोपं झालं का अप अँड डाऊन येत राहिले काय राहिलं नेमकं असं ते एक सांगा दोघांना.
0: सर पहिले प्रश्नाचं प्रथम उत्तर देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण एक जवळचा एक मित्र असतो किंवा मैत्री आपली कंटिन्यू होत असते राहत असते म्हणजे शेवटपर्यंत एक फॅमिली पण असते पण एक सपोर्टिव्ह एक जवळपास मित्र जो असतो तो म्हणजे कसा असावा किंवा काय असावा म्हणजे एक जवळचं उदाहरण म्हणलं तर आता वसिकच आहे माझ्यासाठी. तर आम्ही 11-12 सोबत आहेत आम्हाला मान्य कॉलेजमध्ये पण सोबत होतो पण आम्हाला त्यावेळेस कधीच वाटलं नव्हतं की आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये जवळच धाराशिवमध्येच लागू असं म्हणजे आम्हाला दोघाला पण कधीच वाटलं नव्हतं किंवा आमच्या घरच्यांना वाटलं नव्हतं. पण एक आमची मैत्रिणी अशी होती मैत्री जी आमची अशी होती की जवळपास आम्ही हैदराबादला सोबत होतो क्लासला गेटच्या नंतर पुण्यात सोबत होतो कोविड आला तो तेव्हा आम्ही स्टडीरूममध्ये सोबतच होतो अभ्यास करत असं म्हणजे आमची 11-12 जी कंटिन्यू मैत्री आहे ती आता जवळपास गव्हर्नमेंट एक्झाम पासून ते क्लिअर होण्यापर्यंत आता गव्हर्नमेंट जॉब मिळण्यापर्यंत जी सोबत आहे ते आता कंटिन्यू पुढे.
1: अच्छा फॅमिलीमध्ये कोण असतात काय काय करतात घरचे आता त्यांचे तर वडील होते पण ते इंजिनियर होते असं म्हणतात.
0: माझे सर वडील BSNL टेक्निशियन म्हणून होते जॉबला ते मागच्या 2021 रिटायर झालेले आहेत. आई गृहिणीच आहे आणि माझी छोटी बहीण आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला होती सिव्हिलच तिचं पण सिव्हिलच होतं म्हणजे माझ्यामुळेच पण तिला जवळपास सिव्हिल घरचे घे म्हणले ते. मग तिला सध्या तिनं कनिष्ठ अभियंता म्हणून तुळजापूरला आपल्या इथं गव्हर्नमेंटमध्ये लागले तिचं पण सिलेक्शन झालं त्यात येऊन गेली पाठीमागे मी आता आलेलं याच्यासोबत मी पण येणार होतो कॉलेजला थोडा उशीर झाला मला ती येऊन गेली कॉलेजला तिनं तिचं पण कनिष्ठ अभियंतामध्ये बांधकाममध्ये सिलेक्शन झालं तुळजापूर.
1: अरे वा अरे वा त्या अस्मिता मेंढे
0: अस्मिता मेंढे आणि ते दोघी सोबत असतात ते.
1: अच्छा हा
0: ती सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे अस्मिता मेंढे आमच्यासोबत आणि माझी बहीण तिच्या वरच्या पोस्टला कनिष्ठ अभियंता म्हणून.
1: अच्छा अच्छा अच्छा त्यांचा इंटरव्ह्यू करायचा राहिला मग. तर वसिक मला पण तुला हाच प्रश्न विचारायचा की आयुष्यामध्ये असे किती चढ उतार आले आणि काय गोष्टी अशा होत्या की ज्या तुम्हाला मोटिवेट करत राहिल्या.
2: सर कसं आहे कॉलेज लाईफ संपुस्तर म्हणजे इंजिनिअरिंग होस्तर तेवढं काय वाटत नाही आपल्याला म्हणजे एक रिलॅक्स चालू असतंय म्हणजे डिग्रीला आलो तर काय सेमिस्टर आहे एक्झाम द्या पास व्हा पुढे जावा पास व्हा. खरा प्रश्न आहे तो डिग्री झाल्यावर करायचं का पण डिग्रीमध्येच आमचं मॅक्झिमम फायनल होतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करायची आहे म्हणून तर त्या हिशोबानेच आम्ही हैदराबादला क्लास वगैरे लावला. मग तिथून आमचा काय म्हणून खडतर प्रवास खरा चालू झाला. हैदराबाद मध्ये जाऊन दुसऱ्या स्टेट मध्ये जाऊन हे राहणं
1: जॉब संपल्या आपला डिग्री संपल्यानंतर सुद्धा 6 घरच्यांवर अवलंबून राहणं
2: हो ते खूप आम्हाला आतून आमच्या घरच्यांनी कधी प्रेशर टाकलं नाही पण ते आतून आम्हाला खूप टोचत होतं कारण आमच्या सोबतचे दुसरे मुलं वगैरे जॉब करत होते ते इंडिपेंडंट होते त्यामुळे आम्हाला ते टोचत होतं की अरे यार आपण अजून पण पॅरेंट्सवर डिपेंड आहोत. पॅरेंट्सचा असा काय आम्हाला कधी हे नव्हता की प्रेशर कधी दिलं नाही पण आम्हाला मनात थोडं टोचत होतं की आपण आपल्याला जॉब नाही म्हणून ती तिथून खरी आमची हैदराबादपासून खरी आमची जर्नी चालू झाली. तिथं म्हणजे इव्हन आम्हाला जेवणापासून प्रॉब्लेम यायचे दुसरं स्टेट खायला तिथं राईस चपाती भेटायची नाही तिथं खूप आम्ही प्रॉब्लेम फेस केले. आम्ही आपले तेरणाचे जवळपास 6 होतो रूममेटच होतो आम्ही सोबतच बीला सोबतच होतो तर आम्ही 6 मिळून गेलो होतो तिथं क्लास करायला.
1: मग अशा अप अँड डाऊन्स मध्ये मोटिवेट काय करायचं नेमकं म्हणजे कुठली अशी गोष्ट तुम्हाला असं प्रेरणा द्यायची की नाही आपल्याला पुढे जायलाच पाहिजे म्हणून.
2: माझ्यासाठी माझी आई खूप प्रेरणा द्यायची मला माझी म्हणजे मला आपण खूपदा त्रास वाटायचं की यात बस करायचं आता सोडून देऊ कारण आपल्याला प्रायव्हेट जॉब पण भेटू शकतो काय पण माझी आई नेहमी मला मोटिवेट करायची माझी आई म्हणायची तू करू शकतोस तर माझ्या आईचा खूप मोठा रोल आहे ह्याच्यात.
1: बर बर आणि म्हणजे आता मी सोमेशला पण हा प्रश्न विचारणार कधी असं चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असा विषय.
2: हा व्हायचा ना सर डिग्रीमध्ये तर भरपूर व्हायचा डिग्रीमध्ये तर आम्ही कसं सोबतच असायचो आणि आमचं घर बी खूप लांब नाही सोबतच येणं जाणं मुव्हीजला जाणं गप्पा टप्पा करणे
1: जर समजा कधी तुमच्या दोघांना पण डिप्रेशन वाटलं असतं दोघ जण मिळून एखादं कुठलं गाणं ऐकायचं का
2: गाणं तर नाही सर, पण आम्ही कसं होतं आमचं खरा डिप्रेशनचा पिरियड होता सर कोविडचा, तर त्यावेळी आम्ही एकमेकाला भेटू शकत नव्हतो कोविडमुळे, तर आम्ही सर फोनवर अर्धा पाऊण तास डिस्कस करत बसायचो, फक्त फोनवर आमचं डिस्कशन चालायचं, आता पुढे कसं काय कोणती ऍड येणार आहे का
1: गेली ती मैत्रिणीकडे
2: त्या बाबतीत तर नाही, पण आमच्या फ्युचर बाबतीत तरी आमचं खूप हे होतं की बाबा आता पुढची ऍड कोणती येणार आहे, आपली स्ट्रॅटेजी काय असावी
1: यासाठी. त्याचं असं डिस्ट्रॅक्शन होतं कधी आपल्याला कोण एक चांगली मैत्रीण नाहीये असं नाहीये त्याचं?
2: नाही सर तसं तर नव्हतं.
1: सोमेशच पण नव्हतं का?
2: नाही ना सोमेश
1: का असं दोघा मित्रांनी म्हणून ठरवलं असं?
0: नाही सर कसं आहे डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी म्हणा कसं आहे स्पर्धा परीक्षा जर एकदा करायचा निर्णय घेतला तर स्पर्धा परीक्षा हा म्हणजे हा अशी गोष्ट आहे की एकतर माणसाला टॉपला पोहोचू शकते नाहीतर बुडवू पण शकते. आपल्या त्या पिरियडमध्ये आपण ते कसं गोष्टी मॅनेज करू शकतो या गोष्टीवर मॅनेज, मग आपण आता सोशल मीडिया असा कोणत्या पण गोष्टी डिस्ट्रॅक्शन हाती असतात, मूवीज म्हणा बघायला त्यांनी, पण त्या गोष्टी आम्ही म्हणजे अभ्यासामुळे समजतच केल्या, म्हणजे पिक्चरला पण जात होतो किंवा क्रिकेट खेळायला जातो, सोबत गप्पा मारायला स्टेडियमवर आम्ही तास तास बसत होतो किंवा फोनवर गप्पा मारणे आमची चालत होते गोष्टी, पण अभ्यासाचा वेळ सोडून असे नाही, अभ्यास सोबत कंटिन्यू करत.
1: मग असं असं गाणं कुठलं होतं की जे तुम्हाला मोटिवेट करत राहिलं?
0: नाही गाणे तर सर भरपूर आवडत होते कॉलेजमध्ये, कॉलेजमध्ये नंतर गाणे सर मला म्हणजे आवडतात कंटिन्यू गाणे.
1: तर तुम्ही दोघं जण पण आता म्हणतायत की खूप गप्पा मारायच्या, मैत्रीमध्ये तर गप्पाच विषय असतो समजा आजकाल किती जरी सोशल मीडिया, खरी मैत्री असेल तर ते असं गप्पामध्येच खरी तर येते, रादर दॅन की तुम्ही सोशल मीडियावर इमेज पाठवता का काय पाठवतायत ते, त्याच्याऐवजी संवादामधून खूप चांगली मैत्री फुलते. तर असं कुठलं गाणं आहे की जे तुमच्या दोघांच्या मैत्रीला पण डिस्क्राईब करेल किंवा तुमच्या या जर्नीला डिस्क्राईब करेल किंवा तुम्हाला मोटिवेट पण करत राहील असं काय आहे की किंवा तुम्ही दोघं जण एकमेकांना समोर भेटला समजा, आता तर दररोजच भेटताय समजा, पण असा एकदम समोर आलात की असं कुठलं डोक्यामध्ये गाणं चालतं?
0: असं गाण्याचं वगैरे असं सांगता येणार नाही, पण
2: गाण्याचं तर असं काय नाही, पण एकमेकाला भेटल्यावर एक नेहमी आम्हाला वेगळी ऊर्जा भेटायची की म्हणजे एक असं वाटायचं की यार आपण सोबत स्ट्रगल केलंय, आपण आज सोबतच हे सर ते आमच्या एक कॉलेज लाईफ मध्ये असताना एक सर स्टुडंट म्हणजे कॅनप्लग सॉंग आलता, मला ती नेमकं आठवत नाही, हा मग एक फ्रेंडशिपर्स होतात तुम्ही मेरी जिंदगी सवारी असं एक, बट हा एक तसंच एक अनप्लग गाणं होतं म्हणजे असं हे नव्हतं म्हणजे असं एक प्रॉपर सॉंग असतो का नाही तसा नव्हता, पण ते गाणं आम्ही स्टुडंट म्हणजे इंजिनिअरिंगला असताना खूप ऐकायचो सगळे जण.
1: बरं
2: हा तेरे जैसा यार का अनप्लग्ड व्हर्जन होता त्याचा.
1: बरं तर जसं तुम्ही म्हणतायत की निश्चितच तुम्हाला एकमेकांच्या मैत्रीतून जी काही तुमची जर्नी फुलली, तुम्ही एकाच ठिकाणी आता जॉबला पण लागलेला आहात गव्हर्नमेंटच्या, तुमचे घरचे सगळे आनंदी आहेत, आणि तुम्ही खूप चांगल्यापणे डिस्क्राईब केलं की सोशल मीडियाचा किती वापर करायला पाहिजे, सोमेश तू म्हणला की ते आपल्यावर स्वतःवर नियंत्रण पाहिजे, वसिक तू म्हटला की वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं, तर वडील त्याच डिपार्टमेंटला होते, आज तू त्याच डिपार्टमेंटला जातोयस आणि कुठं तर त्या डिपार्टमेंटला वाटत असणार आहे की यार एक आपल्याकडे चांगला इंजिनियर होता त्याची जागा भरून काढण्यासाठी त्यांचा मुलगा आलेला आहे. तर एकूणच ही सगळी जर्नी पाहिली तर खूप आनंद वाटतो आणि तुमच्या दोघांच्या जर्नीला शुभेच्छा, आणि मी असं म्हणतो की तुम्ही दोघंजण पण 2-4 महिन्याच्या का अंतरणा असणार पण पुढच्या 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर इरिगेशन डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर वसिक पिरजादे आणि सोमेश गाठे हे आमच्या समोर यावेत आणि रेडिओ तरणाला येऊन चीफ इंजिनियर म्हणून तुमच्यासोबत एक 4-5 जण असे लोक असतील की जे तुमचा प्रोटोकॉल सांभाळून तुम्हाला इथं आणतील. तर अशा पद्धतीच्या शुभेच्छा तुमच्या दोघांनाही मी रेडिओ तरणाच्या वतीनं देतो आणि तुम्ही दोघंजण इथं आलात त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद.
2: थँक्यू सर.
1: आणि हे दोघंजण होते सोमेश तानाजी गाठे जो धाराशिवचाच होता, 2018 पी सिव्हिल ब्रँचमधून पासआउट झालेला आहे, तर वसिक तौफिक पिरजादे हा सुद्धा 2018 दोघंजण क्लासमेट आहेत आणि दोघांनाही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे याच वर्षी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते रुजू झालेले आहेत. परत एकदा दोघांचं अभिनंदन. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा, तसंच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: तेरुनी नवी जन्मे नमी
1: वाह।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो हो, नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
4: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, शेती आणि शेतकरी यांची खरी दिवाळी असते ती शेती शिवारात। आपल्या धनधान्याची रास हीच आपल्या बळीराजाची खरी दिवाळी असते। या दिवाळी सणात खरंच आपल्या बळीराजाच्या शिवारात आपली लक्ष्मी अवतरावी आणि त्याची सर्व दुःख आणि दारिद्र्य तिनं दूर करावं, आपला बळीराजा सुखी करावा। खरं तर ही प्रार्थना बळीराजाच्या वतीनं आपण सर्वांनीच करणं योग्य ठरणार आहे, कारण तो केवळ लक्ष्मीसाठीच कष्ट करतो असे नाही, तर तो कष्ट करतो आपल्या भाकरीसाठी, आपल्या सर्वांना पोटभर अन्न मिळावं म्हणून। म्हणूनच लक्ष्मी माता त्याच्या घरात आणि शेतात खरंच वास करते। दीपावलीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि महत्त्वाच्या विषयावरील माहिती आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। मंडळी, आपण बघतो आहोत बऱ्याच ठिकाणी रब्बी हंगामाची पेरणी वगैरे झालेली आहे। याच अनुषंगानं एक महत्त्वाच्या तेलबिया पिकाविषयी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माहिती करून घेणार आहोत, जे पीक खरंच आपल्या शेतकरी बांधवांना समृद्धी देऊ शकते। याच्यामध्ये आपण बघणार आहोत सूर्यफूल लागवडीचं जे सुधारित आणि शाश्वत तंत्रज्ञान आहे त्याच्या संदर्भामध्ये। मंडळी, सूर्यफूल हे कमी कालावधीत आणि तिन्ही हंगामात येणारं एक महत्त्वपूर्ण तेलबिया पीक आहे। सूर्यफुलाच्या बियांमध्ये 40 ते 45% तेलाचे प्रमाण आहे। सूर्यफूल तेलामध्ये 69% लिनोलेइक आम्ल असून ते रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी करून उत्तम रक्ताभिसरण करण्यास मदत करत असते। हवामानाच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेणार आहोत। मुळात थंड हवामानातील हे पीक असून बियाण्याची चांगल्या उगवणीसाठी 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते। पिकाची वाढ बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस तर दिवसाचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस असणं खूप गरजेचं आहे। पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेऊयात। खरीप हंगामासाठी जमिनीची चांगली मशागत केलेली असल्यास रब्बी हंगामामध्ये एखादी नांगरट करून कुळवाच्या 2 पाळ्या देऊन आपण या पिकाची लागवड करू शकतो। पेरणीची वेळ हा पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे निश्चित करावी, कारण सूर्यफुलाला पाण्याचा ताण सहन होत नाही। पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था पावसात सापडणार नाही असे नियोजन शेतकरी बांधवांनी करणं खूप महत्त्वाचं आहे। रब्बी हंगामामध्ये सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण असलेली जमीन निवडणं गरजेचं आहे। रब्बीसाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात लागवड पूर्ण करणं गरजेचं आहे। आजच्या वेळेनुसार पेरणीच्या काळामध्ये थोडासा बदल देखील होऊ शकतो। 30 सेंटीमीटरपेक्षा कमी खोली असलेल्या पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये। जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असल्यास चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो। बीजप्रक्रियेच्या संदर्भात मंडळी बघूयात। मररोग, मुळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी थायरम अथवा कार्बंडेझियम 2 ते 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बियाण्यास त्याची बीजप्रक्रिया करावी। केवडा रोगाच्या प्रतिबंधासाठी मॅटॅक्झिल 35 SD 6 ग्रॅम तर मावा आणि इतर रसशोषक किडींना प्रतिबंध करण्यासाठी इमिडाक्लोरोपीड 70 डब्ल्यू 5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच त्यांच्यामुळे पसरणाऱ्या विषाणूजन्य रोगांना प्रतिबंध होऊ शकतो. त्यानंतर हवेतील मुक्त नत्राच्या स्थिरीकरणासाठी ॲझोटोबॅक्टर 25 ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू अर्थात PSB 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळणं खूप गरजेचं आहे. पेरणी बघूयात. जिरायती पेरणी 2 चाड्यांच्या पाभरीने केल्यास बी आणि खत एकाच वेळी पेरता येऊ शकतं. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकन पद्धतीने केल्यास अधिकचा फायदा होऊ शकतो. बियाणे 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरू नये. विरळणी आणि आंतर मशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. संकरित सूर्यफूल पिकाची हेक्टरी रोपांची संख्या ही जवळपास 55,000 जास्त ठेवणं महत्त्वाचं आहे. तिफरीने पेरणी करतेवेळी रोपांची संख्या ही कमी अधिक होत असते. अधिक झालेली संख्या कमी करण्यासाठी विरळणी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. विरळणीचा परिणाम खताच्या मात्रेवढाच दिसून येतो. म्हणून पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करून एके ठिकाणी फक्त एकच जोमदार रोप ठेवणं गरजेचं आहे. पहिली खुरपणी केल्यानंतर पहिल्या 15 दिवसात आटोपून घ्यावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर 20 दिवसांनी तर दुसरी कोळपणी 40 दिवसांनी करावी. लोह मॅंगनीज आणि मॉलिब्लेडनम कमतरता असलेल्या जमिनीत ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शिफारशीप्रमाणे द्यावीत. फुले उमलण्याच्या वेळी बोरॉक्स 0.2% म्हणजेच 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास दाणे भरण्याचे आणि त्यातील तेलाचे प्रमाण वाढते. झिंक सल्फेट 1% म्हणजेच 10 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. सिंचन व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. सूर्यफूल हे पाण्यासाठी अतिसंवेदनशील असं पीक आहे. एकूण पाणी वापराच्या 20% पाणी वाढीसाठी, 55% पाणी फुलोरा अवस्थेत तर उरलेले 25% पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत वापरलं जातं. पिकास रोपावस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या 4 संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणं गरजेचं आहे. फुलकळी ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात. उत्पादनात त्याच्यामुळे घट येऊ शकते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आपल्याकडे एक पाळी देणे इतकं पाणी असेल तर पीक फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर 55 ते 65 दिवसांनी पिकास पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे 2 पाळ्या इतकं पाणी असेल तर फुलकळी अवस्था म्हणजे पेरणीनंतर 30 ते 35 दिवस आणि पीक फुलोऱ्यावर असताना म्हणजे पेरणीनंतर 55 ते 65 दिवसांनी पिकास पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे 3 पाळ्या देणे इतकं पाणी असेल तर फुलकळी पीक फुलोऱ्यावर असताना आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण या पिकास पाणी देऊ शकतो. मंडळी, पीक फुलोरा अवस्थेत असताना तुषार सिंचन वापरू नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण कमी पडल्यास दाणे पोकळे राहतात, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. तण नियंत्रणाच्या संदर्भात माहिती करून घेऊयात मंडळी. सूर्यफुलास फुटवे किंवा फांद्या फुटत नसल्याने तणे मोठ्या प्रमाणात वाढतात. तण नियंत्रणासाठी 15 दिवसाच्या अंतराने 2 कोळपणी आणि 1 खुरपणी करून घेणं गरजेचं आहे. रासायनिक तणनाशकाचा वापर करणार असाल तर पेरणीनंतर आणि उगवणपूर्ण वापरायचे तणनाशक पेंडॉमेलेथिन 30% EC 25 ते 30 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे पेरणीनंतर, परंतु पीक उगवण्याच्या पूर्वी त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर गरजेनुसार 25 ते 30 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करून पीक तणविरहित आपण ठेवू शकतो. सूर्यफुलात बी भरण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी पीक फुलोऱ्यात असताना सकाळी 8 ते 11 दरम्यान 1 दिवसाआड फुलावरून हात आपण फिरवणं गरजेचं आहे. हस्तपरागीकरण शक्य नसल्यास फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्स 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फक्त फुलांवर फवारणी आपण करू शकतो. आणि याच्यानंतर मंडळी आणखी एक महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये मधमाशांच्या पेट्या हेक्टरी 5 या प्रमाणात जर आपण ठेवल्या तर याचा खूप चांगला फायदा आपल्याला या सूर्यफूल लागवडीमध्ये होऊ शकतो. या ज्या पेट्या आहेत त्या आपल्या भागामध्ये उपलब्ध असू शकतात आणि यामुळे मधुमक्षिका पालन करणाऱ्यासुद्धा खूप चांगला फायदा होऊ शकतो. याच्यासाठी शेतकरी बांधवांनी ह्या ज्या मधपेट्या आहेत तर त्या आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं झालेलं आहे. मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर आपण सूर्यफूल पिकाची लागवड करणार असाल तर सुधारित जे वाण आहेत ते वाण आपण वापरणं गरजेचं आहे. सरळ वाणामध्ये मॉडर्न SS 2038 त्याला भाणू या नावानं आपण ओळखतो, LS 8, LS 11 आणि संकरित वाणामध्ये KBSH 44, LSHS 35, LSFH 171 या वाणांची आपण निवड करू शकतो आणि चांगलं उत्पादन घेऊ शकतो। तर मंडळी, आजचे आपले शिवारवार्ता या कार्यक्रमात आपण इथंच थांबतोय। तर मंडळी, चालू हंगामामध्ये जर आपण सूर्यफूल पिकाची योग्य व्यवस्थापन करून जर लागवड केली आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं तर निश्चितपणे या चालू हंगामामध्ये आपणास चांगला फायदा होऊ शकतो।
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: बिस्किट बिस्किट नाव आहे आपला. खारी आपली राजकुमारी आहे.

जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई,

0: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो 1990 दशकाचा जर विचार केला तर हिंदी चित्रपट सृष्टीमधील अत्यंत महत्वाचं असं हे 1990 दशक होतं. याच दशकामध्ये विविध कलाकार असतील, संगीताची मांडणी असेल, कथांची मांडणी असेल, याचं एक वेगळं स्वरूप त्या काळात प्रेक्षकांच्या समोर येत गेलं. आज याच माध्यमातून ज्या चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहात तो आजचा चित्रपट आहे. 18 मार्च 1994 प्रदर्शित झालेला सलामी हा चित्रपट. सलामी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं शाहरुख सुलतान यांनी, तर निर्माते होते 30 मिर्झा. या चित्रपटाला 1990 दशकामध्ये संमिश्र प्रतिसाद जरी मिळाला असला तरी या चित्रपटातील जी गीतं होती आणि या चित्रपटाचं जे संगीत होतं ते आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहे. आजही लोक तितक्याच आवडीने या चित्रपटातील गीतं ऐकतात. तेव्हा आज आपण एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत सलामी या बहुचर्चित चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकणार आहोत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

सलामी या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आता एक संक्षिप्त नजर टाकूयात या चित्रपटाच्या कथानकाकडे. विजय नावाचा एक छात्र भारतीय सैन्य अकादमीमध्ये देहरादून या ठिकाणी प्रशिक्षण घेतो आहे. याच ठिकाणी त्याचे एका सामी नावाच्या मुलीवर प्रेम होतं आणि हीच प्रेम कहाणी पुढे सरकत जाते आणि सामीची जी आई आहे ती सुद्धा तिचा प्रेमभंग झालेला आहे आणि या गोष्टीपासून ती स्वतःच्या मुलीला परावृत्त करत राहते. पुढं चालून विजय या सर्वांचा विश्वास संपादन करतो आणि एक चांगला छात्र म्हणून आणि एक चांगला सैनिक म्हणून तो सर्वांच्या समोर येतो. असं काहीच संक्षिप्त असलेलं हे कथानक होतं. या कथानकाच्या माध्यमातून हे कथानक सशक्त जरी नसलं तरी संगीताच्या जोरावर बऱ्याचशा प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आणि हा चित्रपट प्रेक्षक बारीवर थोडासा यशस्वी देखील ठरला असं म्हणण्यास हरकत नाही. तेव्हा आज आनंद घेऊयात सलामी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

सलामी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले अयुब खान, कबीर बेदी, संयुक्ता, रोशिनी जाफरी, बिना बॅनर्जी, सईद जाफरी आणि गोगा कपूर। सर्वच कलाकार जरी नवीन असले तरी सर्वच कलाकारांनी उत्तम असा अभिनय सलामीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणला। याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे अयुब खान आणि कबीर बेदी यांचा। यातील नायिकेची भूमिका साकारणारी संयुक्ता त्याच्यानंतर फारशा चित्रपटामध्ये दिसून आली नाही, परंतु या चित्रपटानंतर अयुब खान याला छोट्या मोठ्या भूमिका हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मिळू लागल्या, परंतु तोही कधी पुन्हा हिरोच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला नाही। एकूणच 90 दशकाचा जर विचार केला एक चित्रपट त्या कलाकारांचं भविष्य ठरवत होता असा हा काळ म्हणावा लागेल। तेव्हा जाणून घेऊयात सलामी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात सलामी या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. श्रोते हो, 1990 दशकामध्ये ज्यांनी जादुई संगीतकाराची भूमिका बजावली असे संगीतकार म्हणजे नदीम श्रवण. चित्रपट कोणताही असो आणि त्याच्या कुठल्याही कमकुवत बाजू असो, परंतु नदीम श्रवण यांचं जे संगीत होतं या संगीतानं मात्र चित्रपट नेहमी तारले. आणि हे चित्रपट स्मरणात राहण्यासाठी नदीम श्रवण यांच्या संगीताची जादू आजही काम करते आहे. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटासाठी गीतं गायली होती कुमार सानू, आशा भोसले, अलका याज्ञिक, पंकज उधास आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. सर्वच कलाकारांनी अतिशय सुरेख अशा पद्धतीचं पार्श्वगायन या चित्रपटाच्या माध्यमातून केलं होतं. आणि याच्यामध्ये आणखी एक विशेष सांगता येईल की पारंपरिक वाद्यांचा जो वापर आहे तो सलामीच्या संगीतामध्ये देखील करण्यात आलेला होता. आणि याचमुळं ही गीतं आजही आपल्या स्मरणात राहतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समीर यांच्या लेखणीतून आलेले सहज बोल सलामीच्या गीतामधून आपणास ऐकावयास मिळतील. तेव्हा जाणून घेऊयात सलामी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा आली आहे आजची आपली बिग स्टार. कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असणार आहे. आजच्या आपल्या बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहेत. हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेकविध आवाजांची वेगवेगळी अशी ओळख आहे. यातील काही आवाज खरंच एक वेगळा फील देऊन जातात. यामध्ये चर्चा करताना उषा उत्तूप, रुना लैला, रेखा राव, इला अरुण अशी मोठी यादी यात आहे. यात आणखीन एक नाव जोडलं गेलं, ते म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायिका जसपिंदर नरुला यांचं. त्यांच्या आवाजाचा ठसा फारच कमी कालावधीत त्यांनी उमटवला आणि त्या एक वेगळा आवाज आणि शैली म्हणून पुढे आल्या. म्हणूनच त्या आहेत आजच्या आपल्या बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार जसपिंदर नरुला.

तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जस्टिन नरुला यांचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शो ला. आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. जसपिंदर यांच्या गायनाची सुरुवात लवकरच सुरू झाली. त्यांचे वडील केसर सिंग नरुला हे 1950 दशकातील संगीतकार होते. त्यांनी पहिल्यांदा वडील आणि नंतर रामपूर सहसवान घराण्याचे उस्ताद गुलाम सादिक खान यांच्याकडून संगीताचं प्रशिक्षण घेतलं. त्यांनी सुरुवातीला भजनं आणि सूफी गायनामध्ये स्वतःला आजमावलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसविंदर नरुला. प्रख्यात संगीतकार कल्याणजी यांच्या सांगण्यानुसार कल्याणजी यांचा मुलगा आणि संगीतकार विजू शहा यांनी जसविंदर यांना संधी देण्यास सांगितलं आणि यानंतर जसविंदर यांचा प्रवास सुरू झाला तो चंदेरी दुनियेकडे आणि त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. जसपिंदर नरुला आणि त्यांच्या गायकीची जादू अनेक चित्रपटांमधून आपल्याला पाहायला मिळाली. यामध्ये सुरुवातीचे त्यांचे चित्रपट आले यामध्ये जुदाई आणि विरासत यांचा उल्लेख करावा लागेल. एकतर हाय नोट नाहीतर मग मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आर्त शिरणारी हाक त्यांनी निर्माण केली आणि ही गाणी अजरामर केली.

आपण ऐकत आहात बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहे जसपिंदर नरुला। 1998 हे साल जसपिंदर नरुला यांच्यासाठी मोठं उल्लेखनीय ठरलं। या वर्षी त्यांचे आणखीनच यादगार चित्रपट आले, यामध्ये बडे मियां छोटे मियां, दुले राजा आणि प्यार तो होना ही था या सुपरहिट चित्रपटांचा उल्लेख प्रामुख्यानं करावा लागेल। बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट सुपर डुपर हिट ठरले, याचं प्रमुख कारण होतं हिट संगीत आणि जसपिंदर नरुला यांचा आवाज, त्यामुळे हे चित्रपट आणखीनच सरस ठरले।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. जसपिंदर नरुला यांना स्थापित करण्यामागे त्यांची मेहनत तर होतीच, परंतु त्यांची हटकी स्टाईल सुद्धा कारणीभूत ठरली. यामुळेच रेमो बरोबरचं तिचं टायटल सॉन्ग त्यांना नॅशनल अवॉर्ड देऊन गेलं. प्यार तो नाही था या चित्रपटासाठी 1999 साली जसपिंदर यांना फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायनाचा पुरस्कार देऊन गेला आणि याच गाण्यानं त्यांना 1999 साली स्क्रीन अवॉर्डने देखील गौरवण्यात आलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करताय बिग स्टार शो. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय जसपिंदर नरुला यांचा जीवन प्रवास. यानंतर जसपिंदर नरुला यांचे 2000 साली सर्वाधिक हिट चित्रपट आले, यामध्ये मिशन काश्मीर, धडकन, हद कर दिया आपने, बादल, फिजा आणि बिच्छू या सुपरहिट चित्रपटांचा समावेश होतो. यामध्ये बुमरो असेल बादल या चित्रपटातील जुगनी जुगनी आणि जीवन में जाने जाना या सुप

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत जसपिंदर नरुला. लोकगीत असतील, भजन असतील किंवा हिंदी सिनेमांमधील पार्श्वगायन असेल, सर्वच पातळीवर त्या अग्रेसर ठरल्या. त्यांनी 2008 साली दिल्ली विश्वविद्यालयातून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची PhD केली. त्यांचा आवाज हा आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. त्या गातात तेव्हा शब्दांपेक्षा ते सूर अधिक भावतात, मनात रुततात आणि आपल्याही भावना कदाचित त्यातूनच व्यक्त होत राहतात. म्हणूनच त्यांच्या आवाजाला रुहाणी हीच उपमा योग्य ठरते. म्हणूनच त्या आहेत रेडिओ तेरणाच्या बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार जसपिंदर नरुला.

मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. आजच्या आपल्या बिग स्टार होत्या जसविंदर नरुला. आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही आम्हाला सांगू शकता 9970500900 वरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपारचे 1:04 झालेले आहेत। आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये व्हॉट्स ऑफ फरमाईश गाणी या कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती सर्वांचं स्वागत करते। सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना राखी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। राखी बांधून हातात बहीण ओवाळते भावाला, राखी बांधून हातात बहीण ओवाळते भावाला, भरून साखर तोंडात भाऊ जीव लागे बहिणीला। बहीण भावाच्या प्रेमाचा जरा असाच वाहत राहू, दोघांच्या या नात्याला दीर्घायुष्य लाभो। रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। ते सर्व श्रोत्यांना पहिल्यांदा तर रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपल्या बऱ्याचशा श्रोत्या ज्या आहेत त्या भावांकडे गेले असतील किंवा आपले भाऊ जे आहेत ते बहिणींकडे आलेले असतील, तर रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या हातावर सुंदरशी राखी बांधून बहीण भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला आशीर्वाद व प्रेमाची भेटवस्तू देतो। आणि म्हणूनच म्हणतात ना, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊ जाया, विड्या बहिणीची वेडी ही माया। रक्षाबंधनाच्या या भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आयुष्यभराच्या साथीचा सुंदर क्षण हा रक्षाबंधन आहे। आणि या खास दिवशी आपल्या भावंडांना मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी खास शब्दांची गरज असते, तर अशा या खास दिवशी आपल्या सर्व श्रोत्यांना मराठमोळ्या अंदाजात मी आर्ज प्रगती सर्वांना शुभेच्छा देते आहे। आणि अशीच सुंदर अशी फरमाईश पहिलीच आलेली आहे। आज बरेचसे मी जसं म्हटलं होतं की आपल्या आठवणी आज मला तुम्ही शेअर करू शकताय, आणि काही रक्षाबंधनचे क्षण किंवा बहिणी भावाचं तुमचं नातं कसं आहे, तुम्ही कसा सेलिब्रेट करता दरवर्षी रक्षाबंधनाचा सण, काही आठवणी असतील आता फोटो देखील तुम्ही पाठवू शकता आज तुम्ही रक्षाबंधनासाठी गेला असाल तर। तर चला आज राम कदम यांचा देखील बर्थडे आहे, त्यांचा देखील बर्थडे सेलिब्रेट करूयात। खूप सुंदर अशी गाणी राम कदम या जोडगोळीने आपल्याला दिली आहे। तर तिरंगा या चित्रपटातील हे सुंदरसं गीत ऐकायचं आहे। आपले श्रोते आहेत त्या म्हणतात, हाय प्रगतीताई नमस्कार, मी पल्लवी कुंजे, मुक्काम पोस्ट शिंदेवाडी, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। आज रक्षाबंधनाचा पवित्र दिवस। राखी म्हणजे फक्त हातावर बांधलेला धागा नाही तर भावनाच्या जसं म्हटलं की भावाच्या मनगटावर बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आयुष्यभराच्या नाताचा धागा असतो। आज माझ्या लाडक्या संतोष दादांसाठी गीत ऐकायचं आहे। तर माझा मोठा भाऊ संतोष शर्बिंदे सध्या धाराशिवमध्ये आपल्या फॅमिलीसोबत राहतो। गेली 4 झालं तो रक्षाबंधनाला घरी येऊ शकला नाही, यावर्षी तो येतो असं म्हणला होता, त्यामुळे मनात एक वेगळी खुशी आहे। वाटत होतं यावेळी दादाच्या मनगटावर स्वतःच्या हाताने राखी बांधता येईल, त्याचा औक्षण करता येईल, आज जुन्या आठवणी पुन्हा एकदा जगता येतील। पण काही अडचणींमुळे याही वर्षी त्याला येता येणार नाही हे कळल्यानंतर मन थोडंसं उदास झालं। पण दादा, तुझी ही छोटी बहीण तुझ्यावर अजिबात रागवलेली नाही, तू कुठेही असशील तरी माझ्या मनात तुझ्यासाठी असलेलं प्रेम तसंच आहे। आणि हो दादा, गेली 4 ज्या राख्या तुझ्या मनगटावरची वाट पाहत माझ्याकडे जपून ठेवल्या आहेत ना, त्या मी अजूनही जपून ठेवल्या आहेत। तू जेव्हा येशील तेव्हा त्या सगळ्या राख्या एकत्र तुझ्या मनगटावर बांधणार, आणि त्या क्षणी गेल्या 4 सगळी हुरहुर एका क्षणात आनंदाने बदलून जाईल। दादा, माझी तुझ्याकडे एकच इच्छा आहे, आपण बहीण भाऊ कुठेही असू, कितीही दूर असू, पण आपल्या मनातलं प्रेम आणि आपलं नातं कधीच दूर होऊ शकत नाही। देवाकडे एवढीच प्रार्थना आहे, माझे सगळे भाऊ जिथे कुठे असतील तिथे सुखी निरोगी आणि आनंदी असावेत। संतोष दादा, तुझ्या या छोट्या बहिणीकडून तुला रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज तू जवळ नसला तरी तुझी आठवण माझ्या मनगटा वरच्या राखीपेक्षाही घट्ट बांधलेली आहे। आणि प्रगतीताई तुम्हालाही आणि संपूर्ण रेडिओ तेरणा परिवाराला रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। रेडिओ तेरणा आपली माणसं, आपला आवाज, आपलीच पल्लवी कुंजे। तर नक्कीच ताई, नक्कीच फरमाईश पूर्ण करते। खूप सुंदर अशा भाषेत तुम्ही दादांसाठी लिहिलं, नक्कीच दादा येतील अशी आशा करते, लवकर येतील मी देखील प्रार्थना करते। आणि त्या राख्या तुम्ही नक्कीच त्यांना पहा, हे करा, बांधा। तर जसं की म्हटलं, आज थोडा आवाज आहे, तरी थोडी सर्दी माहिती आहे, थोडंसं कमी झालंय पण आहे, आज थोडंसं बरं आहे। दादा देखील माझा आजारी आहे, समाधान दादा देखील आजारी आहेत। सकाळीच मेसेज केला होता, येणार होते माझ्याकडे, पण
बाई आले, दोन दिवस झाले ते आजारी आहेत असं सांगितलं मला सकाळी. कालपासूनच त्यांची खूप आठवण येत होती. राजप्पा दादा देखील मेसेज केला होता, आता माहिती नाही मला येणार आहेत की नाही, काही बोलले नाहीत, मेसेज नाही केलाय, पण मी शुभेच्छा नक्कीच पाठवल्यात त्यांच्यापर्यंत. तर असे दोन्हीही दादांना माझ्याकडून आणि आणखीन मला जेवढे सर्व ताई दिदी म्हणतात अशा सर्व श्रोत्यांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि याच गीताने आजच्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करते. आज रक्षाबंधनानिमित्त तुम्ही तुमच्या बहिणीबद्दलचं प्रेम, भावाबद्दलचं प्रेम, फोटो आठवणी आज मला सांगायच्या आहेत. आणि तसंच राम कदम यांचा देखील बर्थडे आहे, तर त्यानिमित्त त्यांची देखील गीतं आज आपण ऐकूयात. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. सुरुवात करूयात या सुंदर अशा गीतांनी.

चला छान असं सर्व श्रोतांमध्ये भरपूर आवडीचं असणारं हे देखील गीत आहे आणि याच गीताने सुरुवात केली आहे व्हॉट्सअपवर महेशला. बरेचसे श्रोते मला सांगतायत, शुभेच्छा देत आहेत, तर थँक्यू सो मच की तुमचं प्रेम आशीर्वाद असंच माझ्यासोबत राहू देत, असंच प्रेम आणि ऐकत राहा रेडिओ 90.4 FM. पुढची फरमाईश घेऊयात, जसं की आपले नियमित श्रोते आहेत अमित नारायण लोंढे सर वारणानगर येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर सर जसं सांगतात की मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीला अजरामर संगीत देणारे संगीतकार राम कदम यांचं हिंदीमधलं योगदान देखील खूप मोठं आहे. हम आपके है कोण या चित्रपटाने देखील की लक्ष्मण का आय थिंक सो राम कदमांनी दिलंय हम आपके है कोण या चित्रपटाला देखील संगीत. तर आज वाढदिवस आहे त्यांचा, तर त्यांची देखील गीतं आज आपण ऐकणार आहोत. खिलाडी, जो जीता वही सिकंदर, सडक, आशिकी, दिल है कि मानता नहीं, अनेक चित्रपटांमध्ये साइड रोल करणारे अभिनेते दीपक तिजोरी यांचा देखील आज बर्थडे आहे. तर रेडिओ उतरण्याच्या सर्व श्रोत्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सरांनी दिल्यात. चित्रपट अंधाकारूनमधील मेरी बहना दिवानी है बंधन चित्रपटातील शीर्षक गीत, ये बंधन दिलो के बंधन वतन के रखवाले या चित्रपटातील गीत, माता भी तू पिता भी तू तेरे सिवा मेरा कौन है भैया, तिरंगा चित्रपटातील गीत, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया, हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, प्यार का देवता या चित्रपटातील भाई हसते है तो हसते है, खूप सुंदर असं हे देखील गीत आहे. धर्मेंद्र यांचंही गीत खूप प्रसिद्ध आहे. बहनाने भाई को कलाई पे प्यार बांधा है, अशी एकाहून एक सरस गाणी चित्रपट सृष्टीमध्ये आहेत आणि खूप छान सरांनी गाणी सांगितलेत. खूप छान गाणी आहेत रक्षाबंधनावरती देखील. बहिणीचं प्रेम सांगणारी गीतं आहेत, भावाचं प्रेम सांगणारी गीतं आहेत आणि एक बहीण भावाचं वेगळंच नातं असतं आणि त्याचंच प्रतीक म्हणून रक्षाबंधन सेलिब्रेट केलं जातं भावाच्या हातावरती राखी बांधून. आपल्याकडे खूप बहिणी आता सध्या गावाकडे आल्या असतील, काही बहिणी वाट बघतायत जसं की पल्लवी ताई बघतायत तसं मी देखील बघत होते, तर हरकत नाही मी देखील वाट बघते, पण दादा नक्कीच येणार आहेत म्हटलेत तर मी तशीच वाट पाहते दादांची. तर पुढची फरमाईश देखील घेऊयात. आज राम कदम यांचा बर्थडे आहे, तर त्यांचं एक ढंगाचं गाणं, खरं तर ती गोडजोळीच खूप सुंदर आहे राम कदम यांची. आणि त्यांना वेगळं करताच येत नाही, कारण की मी देखील त्यांचा शो जो केलाय तर त्याच्यामध्ये त्यांची इतकी छान छान गाणी ऐकायला भेटली आहेत आणि असंच त्यांचंच एक गीत त्यांच्या बर्थडे निमित्त आपण देऊयात.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आता राम कदम यांची देखील सुंदर गाणी आहेत, त्यांचा बर्थडे आहे आज, तर नक्कीच आपण तो देखील सेलिब्रेट करूया. त्याचबरोबर आपण रक्षाबंधनानिमित्त ती देखील गीतं ऐकतोय, जी बहीण भावांची गाणी आहेत अशी गीतं देखील आज आपण ऐकतोय. तर छोटी बहन या चित्रपटातील गीत आलेलं लता मंगेशकर यांच्या आवाजातील, आणि नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा, पी एस नावरकर, निर्मला नावरकर, विशाल नावरकर, मलकापूर येथून नारायण इंगळे, सोपान तायडे, आशिष मुहेरकर असे त्यांनी पाठवलं. तर त्यांना गीत ऐकायचं आहे छोटी बहन या चित्रपटातील भैया मेरे राखी को बंधन कोणी भाना हे गीत आहे. खूप छान असं गीत आहे. गेल्याच रविवारी रंगोलीमध्ये पूर्ण बहीण भावाच्या नात्यावरती तो एपिसोड केला होता, आणि सर्व जेवढी काही गाणी आहेत रक्षाबंधनावरती तेवढी सर्व तिथे ऐकायला भेटली होती. तो एपिसोड देखील मला फार आवडला होता, तर त्यामध्ये देखील हे गाणं आलं होतं. सर्वच गाणी आता जी येतील ती सर्वच गाणी मी रंगोलीमध्ये पाहिलेली आहेत. तर अशाच रक्षाबंधनाला सेलिब्रेट करत तसंच आपण राम कदम यांचा देखील बर्थडे सेलिब्रेट करतोय. तुम्हाला देखील त्यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर आज नक्कीच सांगा 9975591100 या क्रमांकावरती.

आपण एकत आहात रेडिओ त्यांना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. तर आपण बहीण भावाचा जो सण आहे तो म्हणजे रक्षाबंधन तो सेलिब्रेट करतो, त्याचबरोबर राम कदम यांचा बर्थडे आहे तो देखील सेलिब्रेट करूया. पुढची फरमाईश त्यांच्याच गीतासाठी सुशीला या चित्रपटातील अगदी सुंदर असं गीत आहे, उषा मंगेशकर यांनी गायलेलं छान असं चित्रपट. आणि हे गीत ऐकायचं आहे दिनकर शिंदे आंबेडकर नगर इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून. ऐकूयात दिनकर सरांची बऱ्याच दिवस झाला फरमाईश पूर्ण नाही झाली पण आज नक्कीच पूर्ण करूयात.

दुपारचे 1:32 राम कदम यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त देखील आपले श्रोते फरमाईश पाठवतात. आणि जसं की रक्षाबंधन आहे त्यानिमित्त देखील भरपूर फरमाईश आले, तर पुढची देखील फरमाईश राम कदम यांच्या म्युझिक जे असलेलं गीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं म्युझिक आहे. सुधीर मोघे यांची गीत यांचंही गीत आहे, लता मंगेशकर यांनीही गीत गायले. जानकी हा चित्रपट आहे, तर सर राम कदम यांचं नाही आहे हे गीत. तर हे गीत ऐकायचं आहे. बोर्डी तालुका जिंतूर परभणी येथून आपले श्रोते आहेत. माझं नाव सुधा असं लिहिले का, तुमचं नाव काय आहे? याच्या आधी पण तुम्ही फरमाईश पाठवली होती, पण नाव तुमचं तुम्ही राम कदम असं पाठवलं, तुमचं नाव राम कदम आहे का सर? यशराज कदम. ओके, यशराज कदम बोर्डी जिल्हा परभणी येथून आपले श्रोते आहेत, त्यांना हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर पुन्हा वळूयात पुढच्या फरमाईशकडे. रक्षाबंधन स्पेशल एक सॉन्ग जे किशोर दांच्या आवाजातील खूप लोकप्रिय गीत आहे, जे सर्वांनाच फार आवडतं, ते म्हणजे आनंद बक्षी यांचं गीत आहे आणि आर्डीनचं म्युझिक आहे. चित्रपट आहे हरे कृष्णा हरे राम. तर नमस्कार, मी सिद्धेश्वर शेळके, मुक्काम पोस्ट उपळाई, खुर्द तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आज रक्षाबंधन असल्यामुळे मला हरे कृष्णा हरे राम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. हे गीत माझी ताई विजया काटे, भाची सिद्धी काटे, पवन काटे या सर्वांसाठी ऐकायचं आहे. तर नक्की सर, आज बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश आलेली आहे. तर सुंदर असं जे गीत आहे, खूप लोकप्रिय असलेलं हे गीत आहे, ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

यानंतरची फरमाइश पूर्ण करूया. 2:15 वाजता आहे. बाबूंका घर है बहना दाता या चित्रपटातील गीत. माझ्या बहिणीचं लग्न आहे, मला हे गाणं ऐकायचं आहे. अरुण गायकवाड, सुजित आगळे, प्रतीक बनसुडे, आबा गरड. आम्ही दररोज रेडिओ तेरणा ऐकत असतो, रंगकाम करतोय. आमचं गाव धाराशिव आहे. प्रगतीताई नक्कीच सर फरमाइश पूर्ण करते आणि ताईंना खूप सारे शुभेच्छा. त्यांचं लग्न आहे तर आणि खास त्यांच्यासाठीच हे गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकूया दाता या चित्रपटातील किशोदा आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर्ज प्रगती आहेच. तर आता थोडासा ट्रॅक चेंज, महाराजांचा पोवाडा आलेला आहे. तर महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट होता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. या चित्रपटातील पोवाडा खूप गाजला होता आणि आज आपल्याला गीत ऐकायचं आहे. तर हे गीत ऐकणारा आपला छोटूसा श्रोता आहे दीपवीर चव्हाण, तर त्याला गीत ऐकायचं आहे असं त्यांनी पाठवलंय. तर काय म्हणतो बघूयात. प्रगतताई, तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुमचा छोटासा श्रोता दीपवीर रवींद्र चव्हाण, जामगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मला रक्षाबंधनानिमित्त शाळेला सुट्टी आहे, तरी मी तुमचा कार्यक्रम सुट्टी असेल त्या दिवशी ऐकत असतो व त्या दिवशी माझे गाणे मी तुम्हाला लावण्यास सांगत असतो. तुम्ही दारफळ येथे आलात हे समजलं. दारफळपासून आमचं गाव जामगाव अगदी जवळ आहे. शिंदे सर आमच्या परिचयाचे आहेत. तुम्ही कधी दारफळला येणार असाल तर मेसेज करा. तुमचा छोटासा श्रोता दीपवीर चव्हाण. तर नक्कीच दीपवीर, थँक्यू सो मच. आणि भाषण करतानाचा फोटो देखील खूप गोड आला तुझा. थँक्यू सो मच सर. आणि नक्कीच तुझ्या सुट्टी आहे आणि तुला गाणं ऐकायचं तर नक्कीच आनंद घेऊयात. ऐकूयात आपला छोटासा श्रोता दीपवीर चव्हाण याचीही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: असायची। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील येसने दरबारी पुस्ती बेगम। बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का। नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला,
1: हम लाएंगे शिवाजी को।
0: हन त्यानं विडा उचलला। नाव तेच अफजल खाने, या नाव तेच अफजल खाने, जीता जागता जनू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकतो चिरडून। मोठा गुरमीत त्याचं गोड दळ पायदळ, फौजा फाटालाही बकळ, अंगी दहा हातीच पळ, पाहणारा कापे चळचळ। भेटेल त्याला शिर्डीत, ठेचित खानाची सेना निघाली। गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही, इकडं निजाम तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला।
2: Did you see the size of Afzal Khan's army?
3: Yeah, sad. But the lion of the mountains is dead.
0: राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार।
4: महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे। काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा।
5: काय म्हणालात रायबा?
4: मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे।
5: रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये।
0: अशा वाघिणीचा त्योच्छावा।
6: मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत
0: प्रतापगडावर। प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला। दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या

0: जाण नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची
1: शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची
0: आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची
1: त्यासी नाही जाणीव शक्तीची
0: आणि करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी
2: काय कर राज जीवा महाल आल्यात
1: करील काय कल्पना युक्तीची हजी
3: राजवा काय म्हणतोय खान
4: महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात
3: छान आम्हाला हेच हवं होतं
4: महाराज आजच्या भेटीचं काय करायचं
3: पंतांकडून निरोप धाडा म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होतं दुपारची वेळ ठरवा
4: जी
3: त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय
4: जशी
0: खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला
1: भेटीसाठी छान उभारीला
0: नक्षीदार शामियान्याला
1: नक्षीदार शामियान्याला
0: आणि अशा या शामियान्यात खान डौल तडुलेत आला
1: खान डौल तडुलेत
0: सय्यद बंडा त्याच्या संगतीला
1: सय्यद बंडा त्याच्या संगतीला
0: शिवबाच्या संगती महाला
3: उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा पंतांनाही बरोबर घ्या
0: शिवबाच्या

0: राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा
1: आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ
2: कान्हा कमारी तो हसरी
3: कान्हा कमारी तो हसरी
2: रोको न नजारा गहरी जिरहा जिरहा जिरहा
0: खाना न राजाला आलिंगन दिल अन दगा केला कान्हा अभिमान मान्याला कान्हा अभिमान मान्याला कट्टरीचा वाद त्यान केला कट्टरीचा वाद त्यान केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत वतय अंगाला चिलखत वतय अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतकात महाराजाने पोटामंदी पिचवा ठेकलाला पोटामंदी पिचवा ठेकलाला वाघ नखाचा मारा केला

सुंदर असा पोवाडा महाराजांचा आताच आपण ऐकलं. तर पुढची फरमाईश एक सुंदर चित्रपट आला होता खारी बिस्किट. या चित्रपटातील गीत खूप छान असं गीत आहे. तर श्रोते आहेत प्रगती यादव ममदापूर निपाणी बेलगाव येथून. तर त्यांना असं हे गीत ऐकायचं आहे लाडाची ग प्रेमाची ग. सुंदर असं गीत आहे आणि वेदश्री खाडीकर आणि आदर्श कदम यांनी हे गीत गायलंय. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात आपल्या ज्या निपाणी बेलगाव गावी बेलगाव ओके बेलगाव इथून प्रगती यादव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

राजकुमारी है।

प्रत्येक दादा हा आज त्याच्या बहिणीवरती खूप प्रेम करतो आणि तिचं प्रेम ते भेटवस्तूत देत असतो. तर अशा या सर्व रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व पुन्हा एकदा आपल्या रसिक श्रोतांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत पुढची फरमाइश घेऊयात. पुढची फरमाइश आहे आपल्या नियमित श्रोत्या आहेत प्रमिलाताई बारबोले दारफळ येथून. त्यांना आज अंधा कानून या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि आज त्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या. तर नक्कीच थँक्यू सो मच प्रमिलाताई, असंच प्रेम करत रहा आणि दादांना माझ्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा सांगा. तसंच आपल्या दुसऱ्या देखील ताई आहेत दारफळवरून, त्यांना देखील आज गीत ऐकायचं आहे भाग्यश्री मोरे दारफळ सीना माढा येथून. आज माझ्या भावासाठी देखील गाणं ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय आणि शुभम साठे असं त्यांचं नाव आहे. तर नक्कीच दोघांनाही रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून देखील आणि खास हे गीत त्या दोघांसाठी ऐकूयात. अंधा कानून या चित्रपटातील खूप छान असं गीत आहे. हेमामालिनी आणि रजनीकांत यांच्यावर हे सुंदर असं गीत चित्रित करण्यात आलं आहे.

अशीच बहीण भावाची नोकझोक ही दिवसभर असते. अगदी खोड्या करण्यात एक नंबरचे बहीण भाऊ असतात आणि त्यांचं प्रेम पण तेवढंच एकमेकांवरती असतं. तर प्रत्येक बहीण भाऊ हे वेगळे असतात आणि त्यांचं प्रेम करण्याची पद्धत देखील वेगळी असते. तर माझ्या आजीचं तर मम्मीकडच्या आजीचं खूप प्रेम तिच्या भावांवरती आहे. एक आजोबा आता एक्सपायर झालेत पण एक जे आहेत ते PhD झाली आहे त्यांची आणि ते हायकोर्टमध्ये मुंबई इथे ते वकील म्हणून काम करतात. ते एकटेच राहतात मुंबईमध्ये म्हणजे खोपोलीमध्ये. आणि माझी बहीण त्यांची बहीण जी आहे त्यांच्या बहिणीवरती खूप प्रेम आहे त्यांचं. त्यांनी त्यांच्या भावाचा पुतळा घरात केलेला बनवलेला आहे आणि परत आईचा एक पुतळा बनवलेला आहे. तर असं त्यांचं प्रेम जे आहे त्यांची साठवण जी आहे ती खूप छान पद्धतीतली आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीचं त्यांचं प्रेम. ते एक प्रेम मला वेगळं भेटतं. त्याच्यानंतरची जनरेशन माझ्या मम्मी बाबांची बघते, त्याच्यानंतरची माझी आणि त्याच्यानंतरची त्याच्या पुढची आता जनरेशन आणखीन येणारी. तर असे प्रेमांच्या भावना वेगवेगळ्या बहीण भावाच्या मला पाहायला भेटल्या आणि खूप वेगळ्या पद्धतीत त्यांचं प्रेम ते सांगत असतात की म्हणजे इतकं आता जरी वय झालंय पण बहीण भावाचं त्यांचं प्रेम जे पाहते ना मी, काही होऊ दे एकत्र येऊन परत ते रुसवे फुगवे असतील ते सगळं बाजूला ठेवतात आणि आवर्जून चल जेवायला वगैरे 2 मिनिटांपूर्वी जरी भांडणं झाली असते तरी तेवढ्यापुरतं ते तेवढं असून परत बोलतात ते. म्हणजे कधी आले सुट्टीत येतात ते आणि त्यांचा प्रेम करण्याची पद्धत एक वेगळीच, कारण की ते एकटं राहतात त्याच्यामुळे एकटं राहण्याची त्यांना खूप सवय आहे आणि याच्या त्यांचं प्रेम जे आहे मग इकडे आले की थोडंसं त्यांना शांतीच पाहिजे असते कारण ते खूप पुस्तकं वाचतात आणि त्याच्यामुळे त्यांचं पुस्तकांवरचं जे प्रेम आहे ते खूप, त्यांचं स्वतःचं एक आता बुद्धांवरती एक पुस्तक त्यांनी केलेलं आहे जे खूप खूप छान पुस्तक त्यांचं आलेलं आहे. तर असे आजोबा माझे ग्रेट आहेत ते देखील आणि माझी आजी देखील. तर पुढची फरमाईश अशाच गीतासाठी क्रोध या चित्रपटातील गीत गोपाल ओंकार सुरुषे मुकाम पोस नागठाणा तालुका जिल्हा वाशिम इथून बोलतोय. आज रक्षाबंधन आहे तर ताई आम्हाला सर्व श्रोत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. सर्वजण शेतात आहेत मॅडम आणि आपला कार्यक्रम ऐकतोय मॅडम. आज मला रक्षाबंधनाच्या निमित्त क्रोध या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सोबत ओंकार सुरुषे, सोपाड सुरुषे, जनार्दन सुरुषे, नामदेव सुरुषे, पांडुरंग सुरुषे या सर्वच जण म्हणजे पूर्ण सुरुषे परिवार त्यांच्यासोबत आहे. त्यांना नक्कीच आनंद घेऊयात क्रोध या चित्रपटातील या गीताचा.

पुढची फरमाइश घेऊयात. जसं की मगाशी आपण सांगितलं की अभिनेते दीपक तिजोरी यांचा बर्थडे आहे, तर त्यांचं गीत आलेलं आहे. दीपक तिजोरी यांचा पण पाहिलं असेल, त्यांनी साईड रोल केलेले आहेत दिल है कि मानता नाही चित्रपटातील गीत गळ्यात साखळी सोन्याची ही पोरगी कोणाची हे गाणं त्यांचं आहे. सडक चित्रपटातील रहने को घर नाही सोने को बिस्तर नाही हे देखील गीत त्यांचं आहे. तसंच ताक दिना दिन ताक दिना दिन ताक मिलती है तुझसे क्या मिलती ही नहीं मिलते ही तुझे दिल नाच उठी जीने की तमन्ना जाग उठे असं ते गीत आहे. आशिकी मध्ये शीर्षक गीत आहे बस एक सनम चाहिए त्यामध्ये देखील ते दिसून येतात. तर असंच गीत पाठवलं आहे आपले नियमित श्रोते वारणानगर इथून अमित नारायण लोंढे सर वारणानगर इथून कोल्हापूर इथून. तर सरांना दीपक तिजोरी यांच्या बर्थडे निमित्त हे टायटल सॉंग ऐकायचं आहे म्हणजेच आशिकी. चला आनंद घेऊयात एव्हरग्रीन गाण्याचा.

आशिकी या चित्रपटातले सुंदर असं गीत आणि आशिकी हा चित्रपट कोणीही विसरू शकत नाही, कारण की ब्लॉकबस्टर आणि सुपर डुपर हिट राहिलेली गीतं या आशिकी या चित्रपटाने दिलेली आहेत आणि तसंच आशिकी 2 ने देखील. पण आशिकीचा जो माहोल होता तो काही अजूनही डोक्यावरून गेलेला नाहीये. अजूनही आपण ती गीतं ऐकत असतो आणि तेवढीच एव्हरग्रीन ती गाणी आहेत आणि सतत ऐकाविषयी देखील वाटतात. तर पुढची फरमाईश माझी ताई हे गाणं आलेलं आहे. तर श्रोते आहेत धाराशिव येथून, नियमित श्रोते आहेत ते देखील. नमस्कार आरजे प्रगती मॅडम, हॅपी रक्षाबंधन. थँक्यू सो मच सर. मी विजय पवार, हनुमान चौक, धाराशिव. मला एक गाणं ऐकायचं आहे, माझी ताई हे गीत त्यांना ऐकायचं आहे. तर नक्कीच ऐकवायत विजय पवार सर, हनुमान चौक, धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: छान असं गीत बहिणा बाई असं लाडानी आज सर्वजण म्हणत असतात. आणि असंच आजचा दिवस रक्षाबंधनाचा, त्यामुळे तो सेलिब्रेट करतोय. इतर देखील गाणी ऐकण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्येच पुढची फरमाईश आली आहे. 2 आठवडे झाले ज्यांची फरमाईश मी घेतली नाहीये. आजचे आपले श्रोते सुनील श्रीमंतराव ढेकणे सर लातूर येथून आपले नियमित श्रोते आहेत. आर्डीनचं म्युझिक, मजरोहन सुलतानपुरी यांचं गीत आहे. आशा भोसले, मोहम्मद रफी यांच्या आवाजातील खूप छान असं गीत आहे. हम किसी से कम नही या चित्रपटातील गीत आहे. 1977 मध्ये चित्रपट आलाय, पण गाणं आज पण तेवढंच लोकप्रिय आहे. म्हणजे अशा ताई आता नाहीयेत, पण हा जो आवरा होता त्यांच्या गाण्याचा, तुम्ही ऐकलं नाही गाणं, खरंच खूप त्यांची खूप आठवण येते जेव्हा मला हे गाणं ऐकायला भेटतं. खूप अशी गाणी आहेत की ती खूप छान वाटतात ऐकायला त्यांची. तर त्याच्यातलंच हे देखील की
1: ये लड़का हाय हल्ला कैसा है दीवाना,

का मिलते मिलते ही कैसे कोई होता है दीवाना, कितना मुश्किल है तौबा इसको समझाना कि मधे मधे मी म्यूजिक विसरू न गेले, थोड़ा सा वेगळा ट्रैक घेऊन मी आले। चला तर ऐकूयात हे सुंदर असं गीत, ऐकूयात आपले जे श्रोता आहेत सुनील श्रीमंतराव ढेकणे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश।

0: हाय प्रगतीताई, नमस्ते. मी आपला नेहमीचा श्रोता विकास लोंढे, मुकामपोस्ट हिंगणगाव, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. ताई, सर्वात आधी तुला रक्षाबंधनच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. ताई, खरं सांगू का, माझ्या आयुष्यात एक नेहमीच मनाला लागायची. मला सख्खी बहीण नाही, आम्ही तीन भाऊ. लहानपणीपासून आजूबाजूच्या बहिणी आपल्या भावांना हातावर राखी बांधताना दिसायच्या. तेव्हा मनात एकच विचार यायचा, आपल्याला का नाही बहीण? आपणही बहिणीकडून राखी का बांधून घेऊ शकत? सुलत बहिणी आहेत, त्यांचं प्रेमही आहे, पण त्या प्रत्येक रक्षाबंधनाला सोबत असतीलच असं नाही. पण ताई, जेव्हापासून मी रेडिओ तेरणा ऐकायला लागलो तेव्हापासून माझ्या आयुष्यात एक सुंदर नातं तयार झालं, ते म्हणजे तुझं आणि माझं भाऊ बहिणीचं नातं. आपण एकमेकापासून दूर आहोत, कदाचित कधी अप्रत्यक्ष भेटी झाली नाही, पण काही नाती रक्ताची नसतात, मी मनाने जोडलेली नातीही असतात. आणि ताई, माझ्यासाठी तुझं हे नातं खूप खास आहे, कारण रक्ताचं नातं नसतानाही मनाने जोडलेलं हे नातं आज मला माझ्या सख्या बहिणीची उणीव जाणवू देत नाही. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान असणार, म्हणूनच आजपासून मी तुमचा मोठा दादा. ताई, सुरुवातीला तुम्ही इतर दादांची नावं घेतलीत, पण माझं नाव मात्र विसरलात, असं दे ताई, काही हरकत नाही. तुम्ही मला विसरला तरी चालेल, पण दादा हा दादा तुम्हाला कधीच विसरणार नाही. आणि हो ताई, एक दिवस नक्की येणार, तुला प्रत्यक्ष भेटून ताई म्हणून हाक मारणार आणि मनापासून आशीर्वाद घेणार. आजच या रक्षाबंधनच्या दिवशी माझ्या या रेडिओच्या बहिणीला, माझ्या प्रगतीताईला, तिच्या दादाकडून खूप प्रेम, आपुलकी आणि रक्षाबंधनच्या मनपूर्वक शुभेच्छा. तसेच संपूर्ण रेडिओ तेरणा परिवारातील सर्व ताई बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ताई, आज माझ्या या भावाला साजेस एक गाणं नक्की लावा. बंधन बंधन, कारण ताई, माझ्या नात्याला राखीच्या धाग्याची गरज नाही, हे नातं तर आधीच मनाच्या धाग्याने बांधलं गेलं आहे. राखीचा धागा हातावर बांधला जातो, पण भाऊ बहिणीचं खरं नातं मनावर बांधलं जातं आणि ते आयुष्यभर टिकतं. धन्यवाद ताई, रेडिओ तेरणा, आपली माणसं, आपला आवाज.
1: तर थँक्यू सो मच विकास दादा, असं नाहीये, विसरले नाहीये मी तुम्हाला, तर तुम्ही असं म्हणू नका, कारण की बरेचसे श्रोते मला मॅडम

म्हणतात, ताई म्हणतात, दिदी म्हणतात, मग मला कन्फ्युजन होतं. त्यामुळे आज तर तुम्ही कन्फर्म सांगितलं की तुम्ही मला ताई म्हणणार, तर नक्कीच आजपासून तुम्हाला दादा म्हणून मी आवाज देईन, हाक देईन. आणि कधी भेटला तर नक्कीच ती राखी माझ्यासोबत असेल, जेव्हा केव्हा आपली भेट होईल नक्कीच ती राखी मी तुमच्या हातावर बांधेन. आणि हे असंच प्रेम तुमचं माझ्यावरती राहू देत. आणि तसंच असंच प्रेम आज एक पुन्हा जोडलं माहिती आहे, म्हणजे ओमप्रकाश गीते सर सेम सिच्युएशन आहे तुमच्यासारखीच. ओमप्रकाश गीते सरांना देखील बहीण नाही आहे, त्यांनी आता सांगितलं की मी आजपासून तुम्हाला मॅडम नाही म्हणणार तर ताई म्हणणार आहे, असं त्यांनी मला सांगितलंय. तर दोघांनाही रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. हे प्रेम असंच आपलं राहणार आहे आणि ही आपुलकी जी तुमच्या बोलण्यातून मला भेटली, नक्कीच तुमच्यापेक्षा दोघांपेक्षाही मी लहान आहे, समाधान दादांपेक्षा सुद्धा. म्हणजे आपले श्रोते जे आहेत ते मेडियम एजचे सर्वजण आहेत, तर मी सगळ्यांपेक्षाच लहान येते असं वाटतं मला. तर त्यामुळे सर्वांनाच खूप प्रेम, जे कोणाचे नावं घ्यायचे राहिले असले तर त्याच्या देखील मी आत्ताच सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. ओमप्रकाश गीते सरांना देखील, आणि त्यांनी देखील आजच मला सांगितलं की मी देखील तुम्हाला आजपासून ताई म्हणणार आहे. तर विकास दादा थँक्यू सो मच. समाधान दादांची उणीव खरं तर भासत राहते सारखी आज दिवसभरात. राजप्पा दादांची देखील की रक्षाबंधनाच्या दिवशी असे भाऊ मला भेटलेले आहेत यावर रेडिओत आल्यापासून, की आपलं हे नातं फक्त रेडिओमुळे निर्माण झालेलं आहे आणि हे निर्माण झालेलं नातं असंच पुढे नेऊयात आणि असंच प्रेम वाढवत राहूयात, असंच ऐकत राहूयात आणि आनंदी राहूयात. तर ऐकूयात दादांनी जी सुंदर अशी फरमाईश पाठवली आहे,

0: for more entertainment.
1: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहे. पावणे तीन वाजतात, यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. आपले जे श्रोते आहेत तर ते म्हणतात, ते देखील असंच म्हणतात, प्रगतीताई मलाही बहीण नाही आणि तुम्ही माझ्या ताई. ताई मी फोर्समध्ये असताना मला एका ताईनं राखी पाठवली होती. त्यावेळेस मी लखदा बॉर्डरवरती ड्युटी करत होतो. ताई त्यावेळेस एका ताईने राखी पाठवली, तो आनंद वेगळाच झाला आणि डोळ्यातून पाणी आलं. आज रेडिओ तेरणाच्या माध्यमातून प्रगती ताई तुम्हीच आमच्या ताई, तुम्हीच आमच्या ताई, धन्यवाद ताई असं म्हटलंय. जय जवान जय किसान. तर थँक्यू सो मच सर, खूप प्रेम करतात आपले श्रोते माझ्यावरती, त्यामुळे हे जे नातं निर्माण झालंय अगदी हे ओढून ताणून केलेलं सुद्धा नातं नाही, फक्त बोलते त्याच्यावरून हे नातं निर्माण झालेलं आहे. जे की लोक माझ्या फक्त आवाजावरती आणि माझ्या बोलण्यावरती प्रेम करतात, तर असे हे प्रेम करणारे श्रोते भेटत आहेत मला, दादा भेटत आहेत त्यामधून. खूप छान वाटलं, थँक्यू सो मच सर. नक्कीच हे प्रेम असंच आपलं आणखीन घट्ट होईल. तसंच धाराशिवमधून देखील आज बऱ्याच दिवसानंतर वैभव इंगळे यांनी देखील आज शुभेच्छा पाठवल्यात दादांनी, तर त्यांची देखील फरमाईश पूर्ण करूयात. पण तत्पूर्वी ऐकूयात बऱ्याच दिवसानंतर मीना ताईंची फरमाईश, मीना कुबेर मस्के. तर महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर नामांकित झालेल्या रेडिओ तरणाच्या अतिशय सुंदर व गोड आवाज असणाऱ्या कोकिळा म्हणजेच बापरे मीना ताई, खूप झालंय. आरजे प्रगती दिदींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. सॉरी दिदी, राखी पौर्णिमा आली की प्रत्येक जण माहेरी जाण्यासाठी उत्सुक असतंय, भावाला राखी बांधण्यासाठी. राखी म्हणजे फक्त मनगटावर बांधलेला धागा नाही, तर तो दोन घरांमध्ये न तुटणारा एक अदृश्य रेग आहे. बालपणीच्या भावनांना हसत मागे टाकून काळाच्या ओघात प्रत्येक जण आपापल्या वाटेवर निघून जातो, तरी राखी पौर्णिमेचा दिवस आला की आठवणींचं जुनं दार अलगद उघडून आणि जाणवतो देखील. अंतर वाढलं तरी आपलेपण कधीच कमीच झालेलं नसतो. बहिणीच्या हातातून बांधली जाणारी राखी म्हणजे भावाच्या मनगटावर बांधलेला सॉरी ठेवलेला विश्वास आणि भावासाठी ती बहिणीच्या हक्काची मायेची आठवण. धागा तुटू शकतो पण मनाने जोडलेली नाती नाही. या नाजूक धाग्यात गुंफलेल्या आयुष्याच्या आपुलकीची आपुलकीला राखी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. दिदी आज एक गाणं ऐकायचं आहे आणि माझ्या बहिणी आहेत सोबत, अनिता चंदन शिवे, विद्या चंदन शिवे, शालू सुतार, आई बाबा, माझा भाऊ जीवन सोनवणे. नक्कीच फरमाईश पूर्ण करूयात. गावी आलायत सर्वजण, कार्यक्रम ऐकत आहोत आणि नक्कीच आशा करते तुम्ही फरमाईश पूर्ण कराल. तर नक्कीच मीनाताई खूप साऱ्या शुभेच्छा, दादांना देखील माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. ऐकूयात मीना कुबेर मस्के ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

पुढची देखील फरमाइश अशी छान अशी आहे, तर रक्षाबंधन आहे त्यामुळे आपण फरमाइशमध्ये तशी गाणी घेतोत. तर पुढची फरमाइश आमच्या लाडक्या प्रगतीताई हिला रक्षाबंधनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. तर थँक्यू सो मच सर. त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा मोहिते बोलत आहे. मला किशोर कुमार यांनी गायलेलं गीत ऐकायला आवडतात असं त्यांनी सांगितलं होतं. तर आज लाडक्या ताईला खूप खूप शुभेच्छा आणि आज तुझा अधिकार आहे असं ते म्हणतायत. तर नक्कीच एक गीत आपण ऐकूयात रफिक इनामदार सरांना सुद्धा गाणं ऐकायचं आहे पानगाव तालुका बार्शी येथून. तर त्यांना देखील एक छान असं गीत ऐकायचं आहे. मी पण माझ्या एकुलत्या एक बहिणीकडे जाणार होतो पण तिच्याकडे अडचण आली त्यामुळे जायला जमत नाही असं म्हणतायत. हरकत नाही, पण गाण्या थ्रू आपण हे प्रेम नक्कीच शेअर करूयात. ऐकूयात रफिक इनामदार सर आणि आपले नियमित श्रोते जे आहेत ज्योतिबा मोहिते सर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला वर्षातून एकदा येणारा हा सण सेलिब्रेट करत आपण बहीण भावाचं नातं जे आहे ते प्रत्येक गाण्यातून सांगत आहोत. तर पुढची फरमाईश देखील अशाच छान अशा गीतासाठी, जसं की धाराशिव येथून श्री काळ भैरवनाथ वेल्डिंग मटेरियल सप्लाय, धाराशिव येथून वैभव अप्पा इंगळे सरांची फरमाईश आली आहे. तर 3 वाजलेत, कसे वाजले समजलंच नाही खरं तर. आज एवढं प्रेम श्रोत्यांनी दिलं, बऱ्याच श्रोत्यांच्या कडून कळलं ते मला खरंच बहीण मानतायत आणि त्यांचं प्रेम हे प्रत्येक मेसेजमधून दिसतं. तसंच अमित सर देखील म्हणतायत, मॅम सर्व श्रोत्यांचा आपण अगदी निरागस हास्य व सुंदर निवेदन शैलीतून आनंद देत असता खूप सुंदर. आमची ही इच्छा आहे की तुम्हाला प्रत्यक्षात रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये येऊन भेटणार आहोत, हा योग केव्हा येईल ते सांगू शकत नाही असं म्हणतायत ते. तर नक्कीच सर, तसा योग आपण आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर पुढची फरमाईश धाराशिवून आणि वैभव सरांनी पहिल्यांदा फरमाईश पाठवून, आरजे प्रगतीताई तुझ्या गोड आवाजाने रेडिओ तेरणा नेहमीच रंगतदार होतो, तुला राखी पौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद यश आणि सुखाची बरसात होत राहो असं त्यांनी मला मेसेज केलाय. तर नक्कीच थँक्यू सो मच आणि बेस्ट असतात ऑल प्रोग्राम असं त्यांनी सांगितलंय. तर थँक्यू सो मच दादा, तुम्ही आज खरं तर पहिल्यांदाच त्यांनी मेसेज केलाय आय थिंक सो, याच्या आधी केला असेल तर, कारण की इथे तर दिसत नाहीये, पण आज फरमाईशमध्ये मेसेज करून अगदी सुंदर गाणं त्यांनी ऐकायचं फरमाईश पाठवली. तर नक्कीच आनंद घेऊयात वैभव इंगळे सर. आणि सर तुम्ही विचारलात की ऑफिस कुठे आहे, ज्यांना कोणाला ऑफिसला यायचं असतं त्यांना मी एकच सांगत असते की तुम्ही 1 ते 2 दिवस आधी आम्हाला सांगत चला की तुम्ही येताय रेडिओ पाहण्यासाठी किंवा रेडिओ स्टुडिओत व्हिजिट करण्यासाठी, तर तिथे आम्ही असतो नसतो त्यामुळे प्रॉब्लेम्स होतात, तुम्ही येत आणि मग भेट नाही होत, त्यामुळे जर कधी येणार असाल तर नक्कीच मला मेसेज करा. ऐकवात वैभव अप्पा इंगळे सर, श्री काळभैरवनाथ वेल्डिंग मटेरियल सप्लायर धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हाट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर्ज प्रगती आहेच आपल्यासोबत, पण वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणण्याची, कारण की 3:06 झालेली आहेत आणि हा वेळ असतो जाण्याचा. तर जाता जाता एक गीत सर्वच श्रोत्यांसाठी आहे, खास गीत आहे जे मला खूप आवडतं, खूप जवळचं गीत आहे हे देखील. आदर्श शिंदे आणि रोंकिणी गुप्ता यांनी हे गीत गायलेलं आहे, अगदी सगळ्यांना साजेसं गीत आहे. सर्व श्रोत्यांसाठी हे गीत देते आणि आपलं जे हे नातं आहे, हे बंध प्रेमाचे, हे बंध नात्यांचे, असंच टिकू दे हा बंध आपल्या नात्यांचा. आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या मनगटावरती राखी बांधत असते आणि भाऊ देखील बहिणीच्या रक्षणाचं वचन देत असतो. असा हा सेलिब्रेट करणारा रक्षाबंधनाचा सण, तो आपण सेलिब्रेट केला, सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि जे गाणं खरं तर खूप साजेसं गीत आहे. जसं की मी म्हणते की मी नेहमी म्हणत असते की म्हणजे कधी कधी मी रडते पण, तुम्हाला माहिती आहे लाईव्हमध्ये देखील, कारण की इतकं प्रेम मला आपले श्रोते देत असतात त्यांच्या मेसेज म्हणून. प्रत्येक त्यांचा मेसेज असतो तो मला खूप आवडतो. अगदी छोट्याशा मेसेजमध्ये देखील खूप छान पद्धतीत त्यांनी मला मेसेज करून त्यांचं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि हे फक्त प्रेम फक्त आवाजावरून आजच्या या धावपळीच्या जगात रेडिओ हे माध्यम एवढं कुणाच्या तरी जवळचं बनलं आहे हे मला माहिती नव्हतं. कारण की आपण सतत युट्यूबवरती, इन्स्टावरती, फेसबुकवरती हे सगळंच पाहत असतो, ऐकत असतो, अशा बऱ्याचशा माहिती देखील आपल्याला तिथे भेटत असतात. पण रेडिओचं माध्यम जे आहे ते श्रोत्यांचं फक्त श्रवण करण्याचं माध्यम आहे, ऐकण्याचं माध्यम आहे. तिथे मी काम करते आणि तिथून लोकांचा एवढा भरपूर प्रतिसाद महाराष्ट्रातून काय महाराष्ट्राच्या बाहेरच्या देखील देशातून मला भेटत असतो फक्त या आवाजावरती. आता तर म्हणजे मी आजारी आहे तरी देखील अशा आवाजात सोबत ते देखील मला ऍक्सेप्ट करतात, हे खरं तर खूप मोठं आहे असं मला वाटत नाही कोणा बाबतीत झालं असेल. पण सारखंच आपले श्रोते मला म्हणत असतात की महाराष्ट्रातील एक नंबर आरजे म्हणून आरजे प्रगती हिचं नाव घेतात लोक, असं मला सांगतात लोक, आपले श्रोते देखील भरपूर मला सांगत असतात. तर तसंच हे साजेसं गीत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी देते जाता जाता. मी सारी जिंदगी माझी श्रोत्यांना जपणार आहे, असं म्हणत हे गाणं मी आपल्या श्रोत्यांना डेडिकेट करते. तर थँक्यू सो मच, हे तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद हे सतत माझ्यासोबत राहू देत आणि नक्कीच पुन्हा एकदा या तुमच्या सर्व प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद म्हणते. आणि याच नोटवरती मी आरजे प्रगती थांबते. तर ज्या श्रोत्यांच्या राहिल्या असतील फरमाईशी, आय एम रिअली सॉरी, उद्या भेटूयातच अशाच छान अशा गीतांसोबत आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई,

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता त्यांनी अशा पद्धतीचं एक यश कमवलेलं असतं की त्यांचं हे यश हे आपल्यासाठी प्रेरणादायक असतं। याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत प्रवास, त्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सोमेश तानाजी गाटे आणि वसीक तौफिक पीरजादे याला। हे दोघं जण जे आहेत ते 2018 BE सिव्हिल या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते पासआउट झालेले आहेत आणि सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोमेश तानाजी गाटे यास ऑगस्ट 2024 इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि वसीक पीरजादे यांना साधारणतः डिसेंबरमध्ये इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव याच ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते रुजू झालेले आहेत। हे पद त्यांना मिळालेलं आहे आणि गव्हर्नमेंटचं पद आहे आणि या अर्थानं जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळावी असा एक

0: प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, त्या पद्धतीनं त्यांना हे गव्हर्नमेंटचा जॉब भेटलेला आहे, परमनंट जॉब भेटलेला आहे आणि याच यशाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा सोमेश आणि वसिक, तुमच्या दोघांचं पण मी स्वागत करतो रेडिओ त्यांनामध्ये.
1: थँक्यू सर.
2: धन्यवाद सर.
0: तर सर्वप्रथम तर वसिक तुझ्याकडे, कारण तुझ्या अगोदर सोमेश जो आहे तुझा मित्र, तो ऑगस्टमध्ये लागलेला, तर तुमच्या दोघांचंही रेडिओ तेरणा असेल, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन तुमच्या दोघांचं पण की तुम्ही म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की सरकारी नोकरी भेटली पाहिजे. तर आता पहिल्यांदा तर तू आता रिसेंटली आहेस म्हणून तुला पहिल्यांदा हा प्रश्न विचारावा वाटतो वसिक, की तुला ज्यावेळेस हे कळालं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट यापदी, ते पण गव्हर्नमेंट जॉब लावून, तर ते पहिली फिलिंग कशी होती त्याचा?
1: पहिली फिलिंग तर खूप आनंदी होती, कारण एवढे वर्ष जे कष्ट केले होते, 3-4 वर्ष जे आमचे कष्ट चालू होते, त्या कष्टाचं फळ भेटलं कुठेतरी, हे जे खूप मोठा आनंद होता आमाला, आणि आमच्यापेक्षा जास्त आनंद आमच्या घरच्यांना होता. हे माझ्यासाठी खूप आनंददायी क्षण होतं, म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी दिवस पण असं मी म्हणू शकतो.
0: अच्छा वसिक, मग तुला हे कधी कळालं होतं की म्हणजे कुठला तो दिवस होता की ज्या दिवशी तुला कळालं की हे असं असं तुला जॉबचं अपॉर्च्युनिटी आहे, म्हणून ते कशा माध्यमातून मिळालं, म्हणजे फोनद्वारे, लेटरद्वारे, कसं मिळालं?
1: सर 4 डिसेंबर रोजी मला डिपार्टमेंटचा पर्सनल मेल आला, त्या मेलवर निकाल होता, त्या निकालाद्वारे मला कळालं की असं असं माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून.
0: तर सोमेश तुझं काय फिलिंग होतं, कारण ऑलरेडी म्हणजे अजून एक सांगावं असं वाटतं की सोमेश आणि वसिक हे दोघं जण जे मित्र आहेत ते एकाच डिपार्टमेंटमध्ये जरी आता लागलेले असले तर त्यांची मैत्रीसुद्धा ही 11वी-12वीपासून सोबतच आहेत, म्हणजे ते 11वी-12वीला भोसले हायस्कूलला होते, त्यानंतर इंजिनिअरिंगला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सोबतच होते आणि 2-3 महिन्याच्या अंतरानं का असं आपण एकाच डिपार्टमेंटमध्ये एकाच पदावर हे दोघंजण मित्र जे आहेत ते आता रुजू झालेले, त्यामुळे निश्चितच ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची पण गोष्ट आहे. सोमेश तुझं पहिलं फिलिंग काय होतं सांग, ज्यावेळेस ऑगस्टमध्ये तुला हा जॉबची ऑफर भेटली त्यावेळेस.
2: सर्वप्रथम सर धन्यवाद आम्ही आम्हाला बोलायची इथे संधी दिल्याबद्दल. सर मला मी थोडक्यात समरी सांगू इच्छितो. मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2023 आमची एक इरिगेशन डिपार्टमेंटची एक्झाम झाली होती सरळ सेवा, मग त्यानंतर मार्चमध्ये जवळपास मेरिट लिस्ट आली आणि 30 जूनच्या आसपास लोकसभेच्या निकालानंतर आमची फायनल मेरिट लिस्ट लागली आणि त्यावेळेस कळलं की आपलं सिलेक्शन झालं होतं. ज्यावेळेस 30 वर्ष दोघांचं म्हणजे माझं झालं होतं आणि वेटिंगला आहे म्हणून असं कळलं होतं वसिकचं. आणि 30 ऑगस्टला जवळपास माझी जॉईनिंग डेट होती, 30 ऑगस्टला मी आपल्या इथे जॉईन झालो. आणि सर म्हणजे 30 ऑगस्ट हा दिवस म्हणजे न विसरण्यासारखंच आहे माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी. जेव्हा असं कळलं तेव्हा म्हणजे कसं आहे म्हणजे आम्ही 3-4 वर्षापासून जे मेहनत घेत होतो त्यात कोविड आला, कोविडमध्ये 2 वर्ष आम्ही अभ्यास केला पण जवळपास म्हणावे तसे पेपर होत नव्हते किंवा पेपर इलेक्शनच्या आधी जेव्हा ॲड निघाली त्यावेळेस मग आम्ही अभ्यास चालूच होता कंटिन्यू, पण असं कधी ना कधी वाटत होतं की बाबा मनातून की सिलेक्शन होणारच आहे. मग आम्ही 4-5 वर्ष हे आयुष्यात म्हणजे खर्च केली, आयुष्याच्या महत्वाचा म्हणजे तरुणपणाचा हे होता वेळ, पण एकदा सिलेक्शन झालं त्यामुळे आता मग आम्हाला थोडं सध्या चांगली स्ट्रॉंग फिलिंग आली घरच्यांना पण आम्हाला पण किंवा मग आता त्यामुळे सध्या अजून पुढचं प्रिपरेशन चालूच आहे.
0: बरं, 2014ला ज्यावेळेस तुम्ही इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळेस तुमचा असा काही म्हणजे विषय होता का की पुढे जाऊन असं काही आपल्याला करायचं आहे किंवा असं जॉब भेटायचं आहे, काय विषय होता? 4 वर्षाचं तुमचं इथलं अकॅडमिक्स असताना काय विषय होता?
2: 11वी-12वीपासून सर मी आणि वसिक आम्ही दोघं म्हणजे ओळख झाली 11वीला, आमी 2 वर्ष झाली मैत्री चांगली झाली. मग ज्यावेळेस इंजिनिअरिंग घ्यायचा विषय झाला होता त्यावेळेस आता आमचे मामा पण दोन इथंच होते, एक प्राध्यापक येशुडी म्हणून होते तेरणा इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला आणि एक मामा अकाउंटंट म्हणून इथेच आहेत सध्या. मग पण त्यांचा गायडन्स खूप म्हणजे महत्वाचा होता त्यावेळेस की ते म्हणले होते पुण्यात किंवा कुठं पण प्रायव्हेट घेण्यापेक्षा जरी इथं लागला नंबर तरी काय हरकत नाही, तुझ्या अभ्यासावरून तू पुढे यश प्राप्त करू शकतो. जे की आता माझे पण मित्र पुण्यात आहेत किंवा काय काही काही जण सिलेक्शन झालेलं आहे, मग मी इथं पण राहून सिलेक्शन केलंच आहे, असं काय नाही की बाबा पुण्यात राहून प्रायव्हेटमध्ये सिलेक्शन झालं नाही. मग त्यावेळेस काय झालं असं नाही की सिव्हिलमधून मला ब्रांच घ्यायची होती की तेरणामधून कॉलेज करायचं असं हे कन्फर्म केलं होतं मी त्यावेळेस, पण मेकॅनिकल आणि सिव्हिल हे दोन असं ब्रांचेस टाकले होते त्यावेळेस. मग सिलेक्शन होताना माझं म्हणजे त्यावेळेस बीई सिव्हिलला माझा नंबर लागला आणि तो पण टीएफडब्ल्यूमधून लागला होता. त्यावेळेस आम्हाला 6-7 हजार फीस होती अकॅडमिक फीस, म्हणजे ट्युशन फी आम्हाला माफ होती त्यावेळेस, आमचे पर्सेंटेज 12वीला चांगले असल्यामुळे दोघांचे पण आम्ही दोघं पण सिव्हिल असताना टीएफडब्ल्यूमधून नंबर लागला आमचा दोघांचा पण सिव्हिल आपल्या इथं.
0: सोमेशनं सांगितलं की तुम्ही 2014ला इथं ऍडमिशन घेतल्यानंतर 4 वर्षाचा कसा विषय राहिला, कारण कुठेतरी पुण्या मुंबईला जाणं अधिक खर्चात पडणं त्याच्याऐवजी इथल्या 4 वर्षामध्ये तुम्हाला जे आवश्यक होतं ते सगळं ज्ञान इथं मिळालं तुम्हाला?
1: हां भेटत होतं सर, काय प्रॉब्लेम नव्हते. आपले इथला स्टाफ आहे ते खूप कॉपरेटिव्ह आहेत सर, म्हणजे पर्सनली लक्ष देत होते. असं मला तर असं पर्सनली वाटतं सर, जे मोठे कॉलेज आहेत तेवढे मोठे स्टुडंट असतात, तेवढं म्हणजे स्टुडंटचं आणि टीचर्सचं तेवढं कनेक्शन असतं, जेवढं इथल्या लोकलचे म्हणजे टीचर्सचं स्टुडंटचं कनेक्शन आहे. जसं की आमचे HOD सर आहेत पवार सर, ते आम्ही आज पास आउट होऊन 4-5 वर्ष झाले तरी ते नेहमी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, नेहमी गाईडन्स करत असतात, इकडे जा विद्यार्थ्यांनी इकडे हे बघा ते बघा. तर एक अजून पर सरचा कॉलेजचा एक आमचा चांगला बॉन्ड आहे, सिलेक्शन होण्याच्या आधीपर्यंत होता आता पण आहे चांगला बॉन्ड.
0: बर, तर तुमचा जो हा चांगला बॉन्ड सरांसोबत किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत हा म्हणतात तसाच बॉन्ड तुमचा साधारणतः 11वीपासूनचा आहे, म्हणजे तुम्ही 2014 जर समजा इनिंगला ऍडमिशन घेतला असेल तर साधारणतः त्याच्या अगोदर 2012 तुम्ही एकत्र असणार आहे भोसले हायस्कूलला. समजा ती कशी जर्नी होती ती सांगा.
1: हां ती जर्नी पण खूप चांगली होती सर. ते 11वीला आम्ही हा वेगळ्या शाळेत होता 10वीपर्यंत, मी 10वीपर्यंत भोसलेलाच होतो, पुन्हा 11वीला मी तिथंच कंटिन्यू केला. हा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता सर, चांगला
0: सोमेश.
1: हा सोमेश ब्राईट स्टुडंट होता, 10वीला पण चांगले पर्सेंटेज होते त्याला, 95% होते त्याला 10वीला. आणि मी एक ऍव्हरेज स्टुडंट होतो, पण सोमेशचा नेचर वगैरे चांगला होता. सोमेश आणि आम्ही ट्युशन मध्ये कॉलेजमध्ये सोबत बसायचो करायचो, आणि सोमेशचा एक नेहमीच मला गायडन्स वगैरे असायचा की असं करू आपण तसं करू. पुन्हा नशिबानं असं झालं की आम्ही दोघांनी पण सोबतच एकच ब्रँच आणि एकच कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकलं. हे आमचं नशीबच दोघांचं बी.
0: अच्छा, म्हणजे ही दोस्ती चलती रही.
1: हा चलती रही.
0: अच्छा, मग ज्या वेळेस आता तुमच्या दोघांची तर मैत्री 11वीपासून ते थेट आता इंजिनिअरिंग पर्यंतचा विषय होता. तुम्ही क्लासेसला पण हैदराबाद आणि गेटच्या क्लासेसला गेला, त्याही विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण तुम्ही दोघं जण गेलात, पण ज्या वेळेस सोमेशला पहिली ऑर्डरचं म्हणजे ऑगस्टचं आला विषय आणि त्यानं रुजू झाला, त्याला ऑर्डर मिळाली किंवा तुम्ही जॉईन व्हा म्हणून, त्यावेळेस थोडंसं मनात दागदुख वाटलं की यार आपल्यापेक्षा पुढे गेला मित्र.
1: नाही सर,
0: असं म्हणतात ना की मित्र जर यशस्वी झाला तर जास्त दुःख होतं.
1: तसं नाही सर, मला तसं वाटण्याचं कारणच नाही, कारण सोमेश कसा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता आणि नेहमी तो डिग्रीमध्ये पण असताना सर त्याचा एक स्कोर नेहमी चांगला असायचा, म्हणजे तो क्लासच्या पहिल्या तीन स्टुडंटमध्ये सोमेश नेहमी असायचा. म्हणजे सोमेश म्हणजे आमच्या क्लास सगळ्यात ब्राईट स्टुडंट मध्ये एक होता, तर आम्हाला नेहमी त्याच्याकडून इन्स्पिरेशन भेटायचं. आणि सर ती निकाल जे आला होता तर त्यावेळी त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये होतं, पण माझं वेटिंगमध्ये आहे मला ह्याची खात्री होती, आणि मला ह्यानेच खात्री दिली होती की तुझं सिलेक्शन 100% होणार आहे, तू काळजी करू नको. एक ती 2-3 महिन्याची स्पॅन होता सर, म्हणजे थोडा माझा डिफिकल्ट पण होता की आपण वेटिंग मध्ये आपलं सिलेक्शन होत आहे का नाही, पण हा सोमेश माझ्या मग खंबीरपणे उभा होता, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होत आहे, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होत आहे म्हणून. मला जेवढा विश्वास होता तेवढा हा सोमेशला विश्वास होता की ह्याच होणार आहे सिलेक्शन म्हणून.
0: बरोबर आहे. जसं की आता वसिक म्हणत आहे की तुमच्या दोघांची मैत्री, दोघांनी केलेला अभ्यास आणि कुठेतरी कॉन्फिडन्स होता, तर जर त्या पद्धतीनं जर पाहिलं तर दोघांचा तुमचा अभ्यास असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील 4 वर्षाचा अकॅडमिक आणि 2018 म्हणजे रिसेंटलीच विषय आहे समजा, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सोशल मीडिया असेल किंवा इतर काही गोष्टी असतील समजा, जसं की कॉलेजमधले असतात, कॅम्पसमधले असतात, मित्रांच्या असतात, बऱ्याच गोष्टी असतात, डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, मग तुम्हाला असं काय गोष्टी होत्या की ज्या किमान या लेवलपर्यंत घेऊन आल्या की तुम्हाला एक चांगला गव्हर्नमेंटचा जॉब भेटू शकेल.
2: कसं आहे त्या मागच्या अलीकडच्या 10 वर्षापासून जवळपास सोशल मीडियाचं म्हणजे प्रत्येक तरुणाईवर, एका मुलावर मुलीवर ते अफेक्शन झालेलं आहे. कोणतं पण फेसबुक असेल, सोशल मीडियाचं कोणतं पण टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम नवीन झालेलं, यूट्यूब, म्हणजे जवळपास सोशल मीडियानं प्रत्येक जवळ आता मोबाईल आलेला आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी प्रत्येकांची वाढली आहे. प्रत्येकाला वाटतंय की बा म्हणजे हे कसं आहे तात्पुरतं सुख आहे या सोशल मीडियामध्ये, मग ते प्रत्येकाला वाटतं की असावं जवळ, मग ते दिवस असे असा गोष्टी म्हणजे कसं 1.5 GB प्रत्येकाला 2 GB असं नेट प्रत्येकाला आधी फ्री होते जवळपास जेवण केलेलं, मग ते प्रत्येकाला दिवस कसे तर काढायचे हे पडले असते. आपल्याला पण असे आम्हाला पण असं होते की बाबा सोशल मीडिया म्हणजे वापरावं आवडत होतं आणि आम्ही पण वापरत होतो, म्हणजे हे नाही की बाबा आम्ही पण म्हणजे अभ्यास करत कधी बोर झालं हे झालं तर वापरत होतो. पण एक आहे की आपल्या स्वतःवर आपलं किती कंट्रोल पाहिजे ते आपलं ह्या वयात जर आपल्याला समजलं तर मात्र आपल्याला हे करता येईल, नाहीतर ते नाही समजलं तर मग पुढचा भविष्य जवळपास अंधारात असल्यासारखंच होईल.
0: मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते सोमेश तानाजी गाठे आणि वसिक तौफिक पिरजादे याच्याशी. ते दोघजणही 2018 ची BE सिव्हिल ब्रँच मधून पासआउट आहेत आणि सध्या दोघेही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते कार्यरत झालेले आहेत आणि या दोघांचा पण खरं तर आपण अभिनंदन करत असताना त्यांचे हे अनुभव जाणून घेत आहोत. तर सोमेश, ज्यावेळेस तुमच्या सोबतचे मित्र होते, दोघं जण तुम्ही मित्र आहात, एकत्र म्हणून अभ्यास करत असाल, 11-12 एकत्र आला असाल, बाकीचे सगळे तुमचे जे क्लासमेट आहेत ते इतर ठिकाणावर कुठून तर आले असतील समजा, तर ते तुम्हाला कधी असं म्हणत होते का काय हे दोघं जण तुम्ही मित्र एकत्र अभ्यास करत बसताय, इकडे लक्ष देत नाही, तिकडे लक्ष देत नाही? आणि आता ज्यावेळेस तुमचा हा रिझल्ट आला त्यावेळेस तुमचे जे क्लासमेट आहेत त्यांचं काय तुमच्या बाबतीत प्रतिक्रिया येते?
2: आम्ही जेव्हा सुरुवातीपासून अभ्यास चालू केला किंवा आमचे मित्र पण प्रायव्हेटमध्ये सध्या जॉब करत होते त्यावेळेस, म्हणजे 2-3 वर्षापासून जे करत आहेत ते पण म्हणत होते आता 3-4 वर्ष झाले किंवा 5-6 वर्ष झाले पास आउट होऊन आता बास, म्हणजे आता प्रयत्न तुम्ही केला, शेवटी नशेबाची साथ जर असली तर मिळेल, गोष्टी मिळाल्या असतात आतापर्यंत, मग तेव्हा सोडून द्या तुम्ही आता जे असेल ते, किंवा दुसरीकडे ट्राय करा. दुसरीकडून तुम्ही आता हुशार आहेत म्हणजे संधी पण भरपूर मिळतील प्रायव्हेटमध्ये, आमच्याकडे या प्रायव्हेटमध्ये चांगली आहे संधी. पण आमचा शेवटी एक म्हणजे जवळपास आम्ही निश्चय केला होता की केलं तर आपण सिव्हिलमध्ये जागा पण आता भरपूर निघत होत्या, मग आम्ही केलं तर शेवटी गव्हर्नमेंट ट्राय करणार हे आमचा पर्सनल एमच होतो. त्याशिवाय मग आम्ही घरी पण क्लिअर होतो ह्या गोष्टीत, म्हणजे मित्रांना पण सगळ्यांना माहितच होतं ते, असं काय कधी म्हणलं नाही किंवा म्हणजे शेवटी मित्रांनी पण आम्हाला सपोर्ट केला, त्यात काय डाऊट नाही, म्हणजे कधी काय म्हणले पण नाहीत. शेवटी आता सिलेक्शन झाल्यापासून तर मग सगळेच मित्र फॅमिली सगळे म्हणजे लाईफ सेटल झाली, सगळे खुश आहेत.
0: तर वसिक, विषय असा आहे की तुमच्या दोघांनी मिळून ठरवलं होतं, दोघांचं एम पण फिक्स होतं की तुम्हाला याच पद्धतीनं पुढे जायचं आहे म्हणून, की तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब आणि त्यासाठी अचीव करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट म्हणा किंवा आता तुम्ही दोघंजण तर असे मित्र होतात, आता इथून पुढे तुमचं काय विषय असणार आहे, की जसं तुमच्या घरच्यांनी म्हटलं की आता ठीक आहे तुम्ही दोघंजण आता सिलेक्शन झालेलं आहे, हे झालेलं आहे, मग घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नेमका, की म्हणजे ॲज अ मैत्री म्हणून विचारतो मी, तुमचा एकट्याचा विषय तुमचं कौतुक केलं हा भाग वेगळा आहे, पण ज्यावेळेस तुमच्या घरच्यांना कळालं की सोमेशचं पण सिलेक्शन झालेलं आहे, सोमेशला पण लक्षात आलं किंवा त्यांच्या घरच्यांना लक्षात आलं की वसिकचं पण झालं, काय होतं घरच्यांचं?
1: सर, सोमेश कसा जुना मित्र असल्यामुळं माझ्या घरच्यांना पूर्ण आमची जेवढी फॅमिली आहे इव्हन माझ्या काकाला पण माहित आहे की सोमेश मित्र आहे, तर ते पण एक हे असायचे की मुलं एवढी मेहनत करतात त्यांचं लक्ष असायचं, कारण आम्ही दोघंही उस्मानमध्ये करत होतो, तर त्यांचं एक हे होतं की बाबा मुलं मेहनत करतात व्हायला पाहिजे. तर त्यावेळी झालं सोमेशचं, तर त्यांना खूप आनंद झाला की बाबा एक सोबतच मेहनत करत होते, ह्याला भेटलं म्हणजे मला बी भेटल, त्यांना एक अजून एक विश्वास भेटला की बाबा दोघांनी म्हणून सोबतच क्लास केला, सोबतच अभ्यास केला, तर सोमेशला भेटलं म्हणजे ह्याला पण भेटल, ह्याची पण मेहनत आहे, पण एक आनंद होता ह्याच्या बी घरी माझ्या बी घरी.
0: अच्छा, मला 2014 ज्यावेळेस तुमचं इथं ऍडमिशन झालं, तुम्ही सिव्हिलला ऍडमिशन घेतलं, खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, आयटी असेल, अशा सेक्टरमध्ये खरं तर खूप म्हणजे लोकांचा जास्त धाव तिकडेच असते, लोकांना वाटतं की आपण त्याच्यामध्ये जाऊन खूप चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल आहे किंवा जास्त आर्थिक पॅकेजचे आपण जॉब मिळवू शकतो. तर मग असं कधी वाटलं नाही का की अरे आपण सिव्हिल घेतलं म्हणून चुकलो असं कधी?
1: सर, मला सिव्हिल घ्यायला एक माझी फॅमिलीची पार्श्वभूमी होती, माझे वडील पण सिव्हिल इंजिनियर्स होते, ते बी इरिगेशन डिपार्टमेंटलाच होते, पण दुर्दैवाने 2014 त्यांचं निधन झालं. तर मला एक थोडस मनात नवी इच्छा होती की माझ्या वडिलासारखं मला काहीतरी करायचं आहे, आणि नशिबानं मला त्याच डिपार्टमेंटमध्ये मला भेटलं, तर त्याचा तर मला आणि माझ्या घरच्यांना खूप आनंद आहे.
0: आणि मग त्याच्यामुळे सिव्हिल घेतलं असं काय म्हणजे मनामध्ये असा काही विषय
1: नाही? माझं पहिल्यापासून डिसाईड होतं इंजिनिअरिंग केली तर सिव्हिल मध्येच करणार म्हणून.
0: बरं, आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही जे आता याच्या अगोदरचे 2018 नंतर 2024 पर्यंत म्हणजे हा जो 6 वर्षाचा कालावधी होता, तो 6 वर्षाचा कालावधी नेमका कसा होता ते सांगा, म्हणजे तुम्ही काय काय केलं या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये, दोघांनी पण सांगा.
1: सर, 2018 आम्ही जूनमध्ये आमचे प्रोजेक्टोरल पूर्ण एक्झाम वगैरे झाले, मग आम्ही एक्झाम झाल्या 8 दिवसांनी लगेच हैदराबादला गेलो. सर, हैदराबादला एस अकॅडमी म्हणून एक फेमस अकॅडमी आहे गेटची, मग तिथं आम्ही गेटचा क्लास लावला, मग आम्ही जवळजवळ तिथं एक 6 महिने होतो, म्हणजे 2018 डिसेंबर जानेवारीपर्यंत आम्ही तिथंच होतो, मग तिथून आलो, मग इथं प्रिपरेशन केली गेटच्या एक्झामची, मग फेब्रुवारीमध्ये गेट दिली आम्ही दोघांनी पण सोबतच दिली, मग गेट दिली आणि पुन्हा नंतर एक एमपीएससीची ऍड आली मार्चमध्ये.
0: अच्छा, हे गेटची एक्झाम दिल्यानंतर काय होत असतं?
1: सर, गेट एक्झाम क्लिअर केलं तर एमटेकचा आयआयटी एनआयटी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट भेटतात. पण आमचा मेन एम दोघांचा होता की गव्हर्नमेंट जॉबच, एमटेक मेन एम नव्हता आमचा.
0: ठीक आहे.
1: मग नंतर एक मार्चला एक एमपीएससीची ऍड आली, मग ऍड आल्यावर आम्ही एमपीएससीला प्री मेन्स इंटरव्ह्यू हे 3 स्टेप असतात, तर प्रीच्या क्लाससाठी आम्ही पुण्याला गेलो, मग आम्ही दोघं मिळूनच गेलो, मग तिथं आम्ही एक तीन चार महिने क्लास केला. मग जून मध्ये आमची एक्झाम होती.
0: कुठल्या जून मध्ये?
1: 19 जून मध्ये एक्झाम होती आणि जूनला एक्झाम झाली आणि सुदैवाने आम्ही दोघं बी प्री क्वालिफाय झालो.
0: म्हणजे आता ही एमपीएससीची एक्झाम होते ते इरिगेशन डिपार्टमेंटच्या?
1: नाही,
0: ते वेगळे, ते जनरल होती.
1: नाही नाही, एमपीएससी टेक्निकल एमपीएससी असते.
0: टेक्निकल एमपीएससी
1: जी की त्याला फक्त बी सिव्हिल क्वालिफाय असतात, जी की पीडब्ल्यूडी इरिगेशन एमजीपी यांच्या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर याची पोस्ट भेटते. मग आम्ही प्री दोघही क्वालिफाय झालो सोबतच. मग आम्ही मेन्सची तयारी चालू केली. मग मेन्सला बी स्टडी आम्ही एकाच स्टडी रूम मध्ये करत होतो सोमेश आणि मी. पण आमची दोघांची बी मेन्स दुर्दैवाने क्लिअर झाली नाही. मग मेन्स हीच ती डिसेंबर मध्ये झाली आमची मेन्स वर. मग अजून एक ही आहे ना, म्हणलं चला एक ट्राय मध्ये काय होत नसते, मग काय सेकंड ट्राय करू. पण मग 2020 स्टार्ट झालं, मग काय कोविडच आला. मग 2020-21-22 असाच गेला. पण त्या तीन वर्षात आम्ही दोघांनी पण सातत्याने अभ्यास आमचा चालू होता. आम्हाला भरपूर डिस्ट्रॅक्शन येत होते, म्हणजे सगळेजण म्हणत होते आता काय खूप अवघड आहे, गव्हर्नमेंट जॉब आता भेटणार नाही. पण आमचं सातत्य दोघांचं बी चालूच होत.
0: अच्छा सोमेश, जसं की तुमचं जे आता एमपीएससीचं म्हटलं ते मेन्सची तुमची गेली, पण नंतर स्वतः तयारी करत होतात, मग या ज्या धाराशिवच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं जे तुमचा जॉब भेटला, तर त्याची तयारी आणि त्याची एक्झाम कशी होती ते सांग.
2: सर, डब्ल्यूडी मध्ये कसं आहे किंवा पीडब्ल्यू मध्ये आमच्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जवळपास एमपीएससी हे क्लास 1 क्लास 2 मध्ये हे घेते आणि खालच्या क्लास 2 नॉन ग्रॅज्युएटपासून खाली सगळ्या एक्झाम सदस्यवेने होतात. एमपीएससीच्या तीन टप्पे असतात, प्री मेन्स इंटरव्ह्यू. मग जवळपास कोणती पण एक्झाम कोणत्याही वर्षी क्लिअर करायची म्हणली त्याला प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या टप्प्यातून क्वालिफाय होऊन ह्या गोष्टीसाठी 1-2 वर्ष कमीत कमी टाइम लागतो. मग जॉईनिंगपर्यंत जवळपास 2-2.5 वर्ष पण जातात. पण ही आपल्या इरिगेशनच्या पीडब्ल्यूच्या ह्या वर्षी मागच्या वर्षीपासून सरळ सेवा भरपूर आल्या. मग सरळ सेवामध्ये एकच टप्पा असतो जो म्हणजे एक एक्झाम देऊन डायरेक्ट सिलेक्शन. मग ही जलसंबंधाची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी मागच्या जुलै ऑगस्टमध्ये ॲड आली होती 2023-24.
0: अच्छा.
2: मग आम्ही त्यावेळेस फॉर्म भरले आणि डिसेंबरमध्ये त्यांची एक्झाम घ्यायची प्रस्तावित होती. मग आमचा अभ्यास तर कंटिन्यूअस होता. 29-30 आणि 30 डिसेंबर या दिवशी 2023 साली आमची एक्झाम झाली आणि जवळपास 3 मार्चला मला वाटतं आमचं फर्स्ट मेरिट लिस्ट लागली. ह्यात पण नंतर फर्स्ट मेरिट ऑब्जेक्शन लिस्ट असते, फर्स्ट मेरिट लिस्ट, सेकंड मेरिट लिस्ट, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट असे टप्पे असतात. मग या मार्चपासून अशा गोष्टी होत गेल्या, शेवटी 30 जूनच्या आसपास फायनल सिलेक्शन लागली आणि नंतर 30 ऑगस्टला जॉईनिंग मिळाली.
0: मग आता सोमेश, हे इथपर्यंत झालं, आता इथून पुढे काय ऑपॉर्च्युनिटी असू शकतात? म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहात, तर मग ते जसं याच्यामधले पुढचे पदोन्नती असणारच आहे, चीफ इंजिनियर असं काय काय असतं नेमकं आणि काय असू शकतं?
2: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही गट क मध्ये सरळ सेवेने नामनिर्देशपदे केलेली पोस्ट आहे. त्याच्या पुढे 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत एज अ कनिष्ठ अभियंता म्हणून क्लास 2 नॉन गेस्टेड मध्ये पदोन्नती होती. त्यानंतर तिचं प्रमोशन शाखा अभियंतामध्ये होतं पुढच्या 5 वर्षामध्ये. त्यानंतर पुढच्या 7 वर्षामध्ये आपलं डिप्युटी इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, म्हणजे सहाय्यक अभियंता श्रीनिवन म्हणजे क्लास 1 पोस्टवर. त्यानंतर पुढे 7 वर्षात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, कार्यकारी अभियंता म्हणजे पूर्ण विभागाचं एक मुख्य हे कार्यकारी अभियंता पोस्ट असते. मग असे
0: पदोन्नतीमध्ये परीक्षा देता येत डिपार्टमेंट
2: म्हणजे प्रोबेशन पिरियड सध्या आता 2 वर्ष असतो याचा, त्यामध्ये प्रोफेशनल एक्झाम पण दर 2-3 वर्षांनी घेत असत. एक्झाम देता येते आम्हाला, एक्झाम देऊन आम्हाला पदोन्नती मिळत असते. मग सध्या आपण असंच आमचं सध्या आम्ही या पोस्टवर आहेत. पण आता याच जलसंबंधाची पुढे अजून एक जाहिरात प्रस्तावित आहे कनिष्ठ अभियंता पदाची क्लास 2 नॉन ग्रॅज्युएटची जवळपास 800-900 जागेची. मग त्याचा सध्या आमचा अभ्यास कंटिन्यू सुरू आहे त्यासाठी. ते झालं की मग आयुष्याचे आमचे 7 वर्ष वाचतील आता जर ह्यात सिलेक्शन झालं तर.
0: बरोबर आहे ना. तर आता वसिक आणि सोमेश, तुम्हाला दोघांना पण हा प्रश्न आहे की खरं तर आतापर्यंत तुमची ही सगळी जर्नी पाहिली, तर तुम्ही असं काय सांगू शकता की मैत्रीच्या दृष्टिकोनातून पण दोन्ही गोष्टींना पाहिजे की मैत्रीच्या दृष्टिकोनातून सुद्धा मैत्री कशी असायला पाहिजे आजच्या सगळ्या परसेप्शननुसार, आजच्या दृष्टिकोनातून, आणि त्या मैत्रीचा आपण चांगलं पॉझिटिव्ह मार्गानं कशा पद्धतीनं आपण म्हणजे जसं तुम्ही दोघांनी अभ्यास केलात हे, तर ते कसं करू शकतो? म्हणजे येणाऱ्या सर्व स्टुडंटना लक्षात येईल की मैत्री अशा पद्धतीनं होऊ शकते की एकमेकांच्या सहकार्यानं आपण इच्छित ध्येय जे आहे ते मिळवू शकतो ते, आणि तुम्हाला असे काय गोष्टी होते की ज्या मोटिवेट करत राहिल्या, म्हणजे सगळं एवढं सोपं सोपं झालं का अप अँड डाऊन येत राहिले काय राहिलं नेमकं असं ते एक सांगा.
2: सर, पहिले प्रश्नाचं प्रथम उत्तर देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण एक जवळचा एक मित्र असतो किंवा मैत्री आपली कंटिन्यू होत असते राहत असते म्हणजे शेवटपर्यंत की एक फॅमिली पण असते पण एक सपोर्टिव्ह एक जवळपास मित्र जो असतो तो म्हणजे कसा असावा किंवा काय असावा म्हणजे एक जवळचं उदाहरण म्हणलं तर आता वसिकच आहे माझ्यासाठी तर आम्ही 11-12 सोबत आहेत आम्हाला मान्य कॉलेजमध्ये पण सोबत होतो पण आम्हाला त्यावेळेस कधीच वाटलं नव्हतं की आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये जवळच धाराशिवमध्येच लागू असं म्हणजे आम्हाला दोघाला पण कधीच वाटलं नव्हतं किंवा आमच्या घरच्यांना वाटलं नव्हतं पण एक आमची मैत्रिणी अशी होती मैत्री जी आमची अशी होती की जवळपास आम्ही हैदराबादला सोबत होतो क्लासला गेटच्या नंतर पुण्यात सोबत होतो कोविड आला तो तेव्हा आम्ही स्टडी रूममध्ये सोबतच होतो अभ्यास करत असं म्हणजे आमची 11-12 जी कंटिन्यू मैत्री आहे ती आता जवळपास गव्हर्नमेंट एक्झाम पासून ती क्लिअर होण्यापर्यंत आता गव्हर्नमेंट जॉब मिळण्यापर्यंत जी सोबत आहे ते आता कंटिन्यू पुढे राहील.
0: अच्छा फॅमिलीमध्ये कोण असतात काय काय करतात घरचे? आता त्यांचे तर वडील होते पण ते इंजिनियर होते असं म्हटलं.
2: माझे सर वडील BSNL मध्ये टेक्निशियन म्हणून होते जॉबला ते मागच्या 2021 साली रिटायर झालेले आहेत. आई गृहिणीच आहे आणि माझी छोटी बहीण आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला होती सिव्हिललाच तिचं पण सिव्हिलच होतं म्हणजे माझ्यामुळे पण तिला जवळपास सिव्हिल घरचे घे म्हणले ते मग तिला सध्या तिनं कनिष्ठ अभियंता म्हणून तुळजापूरला आपल्या इथं गव्हर्नमेंटमध्ये लागले तिथे सिलेक्शन झाले त्यात येऊन गेली पाठीमागे मी आता आलेलं याच्यासोबत मी पण येणार होतो कॉलेजला थोडा उशीर झाला मला ती येऊन गेली कॉलेजला तिनं तिचं पण कनिष्ठ अभियंतामध्ये बांधकाममध्ये सिलेक्शन झालं तुळजापूर.
0: अरे वा अरे वा ते अस्मिता मेंढे
2: अस्मिता मेंढे आणि ते दोघी सोबत असतात ते.
0: अच्छा हा
2: ती सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे अस्मिता मेंढे आमच्यासोबत आणि माझी बहीण तिच्या वरच्या पोस्टला कनिष्ठ अभियंत म्हणून.
0: अच्छा अच्छा अच्छा त्यांचा इंटरव्ह्यू करायचा राहिला मग. तर वसिक मला पण तुला हाच प्रश्न विचारायचे की आयुष्यामध्ये असे किती चढ उतार आले आणि काय गोष्टी अशा होत्या की ज्या तुम्हाला मोटिवेट करत राहिल्या?
1: सर कसं आहे कॉलेज लाईफ संपुस्तर म्हणजे इंजिनिअरिंग होस्तर तेवढं काय वाटत नाही आपल्याला म्हणजे एक रिलॅक्स चालू असतंय म्हणजे डिग्रीला आलो तर काय सेमिस्टर आहे एक्झाम द्या पास व्हा पुढे जावा पास व्हा. खरा प्रश्न आहे तो डिग्री झाल्यावर करायचं का? पण डिग्रीमध्येच आमचं मॅक्झिमम फायनल होतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करायची आहे म्हणून तर त्या हिशोबानेच आम्ही हैदराबादला क्लास वगैरे लावला मग तिथून आमचा काय म्हणून खडतर प्रवास खरा चालू झाला. हैदराबाद मध्ये जाऊन दुसऱ्या स्टेट मध्ये जाऊन हे राहणं
0: जॉब संपल्या आपला डिग्री संपल्यानंतर सुद्धा 6 वर्ष घरच्यांवर अवलंबून राहणं
1: हो ते खूप आम्हाला आतून आमच्या घरच्यांनी कधी प्रेशर टाकलं नाही पण ते आतून आम्हाला खूप टोचत होतं कारण आमच्या सोबतचे दुसरे मुलं वगैरे जॉब करत होते ती इंडिपेंडंट होते त्यामुळे आम्हाला ती टोचत होतं की अरे यार आपण अजून पण पॅरेंट्सवर डिपेंड आहोत. पॅरेंट्सचा असा काय आम्हाला कधी हे नव्हता की प्रेशर कधी दिलं नाही पण आम्हाला मनात थोडं टोचत होतं की आपण आपल्याला जॉब नाही म्हणून ती तिथून खरी आमची हैदराबाद पासून खरी आमची जर्नी चालू झाली. तिथं म्हणजे इव्हन आम्हाला जेवणापासून प्रॉब्लेम यायचे दुसरं स्टेट खायला तिथं राईस चपाती भेटायची नाही तिथं खूप आम्ही प्रॉब्लेम फेस केले. आम्ही आपले तेरणाचे जवळपास 6 जण होतो रूममेटच होतो आम्ही सोबतच बीला सोबतच होतो तर आम्ही 6 जण मिळून गेलो होतो तिथं क्लास करायला.
0: मग अशा अप अँड डाऊन्स मध्ये मोटिवेट काय करायचं नेमकं म्हणजे कुठली अशी गोष्ट तुम्हाला असं प्रेरणा द्यायची की नाही आपल्याला पुढे जायलाच पाहिजे म्हणून?
1: माझ्यासाठी माझी आई खूप प्रेरणा द्यायची मला माझी म्हणजे मला आपण खूपदा त्रास वाटायचं की यात बस करायचं आता सोडून देऊ कारण आपल्याला प्रायव्हेट जॉब पण भेटू शकतो काय प्रॉब्लेम. पण माझी आई नेहमी मला मोटिवेट करायची माझी आई म्हणायची तू करू शकतोस तर माझ्या आईचा खूप मोठा रोल आहे ह्याच्यात.
0: बर बर आणि म्हणजे आता मी सोमेशला पण हा प्रश्न विचारणार कधी असं चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असा विषय?
1: हा व्हायचा ना सर डिग्रीमध्ये तर भरपूर व्हायचा डिग्रीमध्ये तर आम्ही कसं सोबतच असायचो आणि आमचं घर बी खूप लांब नाही सोबतच येणं जाणं मुव्हीजला जाणं गप्पा टप्पा करणे
0: जर समजा कधी तुमच्या दोघांना पण डिप्रेशन वाटलं असतं तर दोघ जण मिळून एखादं कुठलं गाणं ऐकायचं का?
1: गाणं तर नाही सर पण आम्ही कसं होतं आमचं खरा डिप्रेशनचा पिरियड होता सर कोविडचा तर त्यावेळी आम्ही एकमेकाला भेटू शकत नव्हतो कोविडमुळे तर आम्ही सर फोनवर अर्धा पाऊण तास डिस्कस करत बसायचं फक्त फोनवर आमचं डिस्कशन चालायचं आता पुढे कसं काय कोणती ऍड येणार आहे का
0: गेली ती मैत्रिणीकडे
1: त्या बाबतीत तर नाही पण आमच्या फ्युचर बाबतीत तरी आमचं खूप हे होतं की बाबा आता पुढची ऍड कोणती येणार आहे आपली स्ट्रॅटेजी काय असावी
0: यासाठी. त्याचं असं डिस्ट्रक्शन होतं कधी आपल्याला कोण एक चांगली मैत्रीण नाहीये असं नाहीये त्याचं?
1: नाही सर तसं तर नव्हतं.
0: सोमेशचं पण होतं का?
1: नाही नाही सोमेश
0: का असं दोघा मित्रांनी म्हणून ठरवलं असं?
2: नाही सर कसं आहे डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी मला कसं आहे स्पर्धा परीक्षा जर एकदा करायचा निर्णय घेतला तर स्पर्धा परीक्षा हा म्हणजे हा अशी गोष्ट आहे की एकतर माणसाला टॉपला पोहोचू शकते नाहीतर बुडवू पण शकते आपल्या त्या पिरियडमध्ये आपण ते कसं गोष्टी मॅनेज करू शकतो, या गोष्टीवर मॅनेज. मग आपण आता सोशल मीडिया असा कोणत्या पण गोष्टी डिस्ट्रॅक्शन वाहते असतात, मुव्हीज म्हणा बघायला त्यांनी, पण त्या गोष्टी आम्ही म्हणजे अभ्यासामुळेच केल्या. म्हणजे पिक्चरला पण जातो तो किंवा क्रिकेट खेळायला जातो, सोबत गप्पा मारायला स्टेडियमवर आम्ही तास तास बसत होतो किंवा फोनवर गप्पा मारणे आमची चालत होत्या गोष्टी, पण अभ्यासाच्या वेळ सोडून असे नाही, अभ्यास सोबत कंटिन्यू करत.
0: मग असं असं गाणं कुठलं होतं की जे तुम्हाला मोटिवेट करत राहिलं?
2: नाही, गाणे तर सर भरपूर आवडत होते कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये नंतर गाणे सर मला म्हणजे आवडतात कंटिन्यू गाणे.
0: तर तुम्ही दोघ जण पण आता म्हणतायत की खूप गप्पा मारायच्या, मैत्रीमध्ये तर गप्पाच विषय असतो समजा आजकाल किती जरी सोशल मीडिया, पण खरी मैत्री असेल तर ते असं गप्पामध्येच खरी तर येते, रादर दॅन की तुम्ही सोशल मीडियावर इमेज पाठवता का काय पाठवताय ते, त्याच्याऐवजी संवादामधून खूप चांगली मैत्री फुलते. तर असं कुठलं गाणं आहे की जे तुमच्या दोघांच्या मैत्रीला पण डिस्क्राईब करेल किंवा तुमच्या या जर्नीला डिस्क्राईब करेल किंवा तुम्हाला मोटिवेट पण करत राहील असं काय आहे, किंवा तुम्ही दोघ जण एकमेकांना समोर भेटला समजा, आता तर दररोजच भेटताय समजा, पण असा एकदम समोर आलात की असं कुठलं डोक्यामध्ये गाणं चालतं?
2: असं गाण्याचं वगैरे असं सांगता येणार नाही, पण
1: गाण्याचं तर असं काय नाही, पण एकमेकाला भेटल्यावर एक नेहमी आम्हाला वेगळी ऊर्जा भेटायची की म्हणजे असं वाटायचं की यार आपण सोबत स्ट्रगल केलंय, आपण आज सोबतच हे. सर ते आमच्या एक कॉलेज लाईफ मध्ये असताना एक सर स्टुडंट म्हणजे कॅन प्लग सॉंग आलता, मला ती नेम आठवत नाही. हा मग एक फ्रेंडशिपरच होता, फ्रेंडशिपरच होता तू मेरी जिंदगी सवारी असं एक बट हा एक तसंच एक अनप्लग गाणं होतं, म्हणजे असं हे नव्हतं म्हणजे असं एक प्रॉपर सॉंग असतो का नाही तसा नव्हता, पण ते गाणं आम्ही स्टुडंट म्हणजे इंजिनिअरिंगला असताना खूप ऐकायचो सगळेजण. हा तेरे जैसा यार कहा अनप्लग्ड व्हर्जन होता त्याचा.
0: बर, तर जसं तुम्ही म्हणतायत की निश्चितच तुम्हाला एकमेकांच्या मैत्रीतून जी काही तुमची जर्नी फुलली, तुम्ही एकाच ठिकाणी आता जॉबला पण लागलेला आहात गव्हर्नमेंटच्या, तुमच्या घरचे सगळे आनंदी आहेत, आणि तुम्ही खूप चांगल्यापणे डिस्क्राईब केलं की सोशल मीडियाचा किती वापर करायला पाहिजे. सोमेश तू म्हटलं की ते आपल्यावर स्वतःवर नियंत्रण पाहिजे. वसिक तू म्हटला की वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं, तो वडील त्याच डिपार्टमेंटला होते, आज तू त्याच डिपार्टमेंटला जातोयस, आणि कुठं तर त्या डिपार्टमेंटला सुद्धा वाटत असणार आहे की यार एक आपल्याकडे चांगला इंजिनियर होता त्याची जागा भरून काढण्यासाठी त्यांचा मुलगा आलेला आहे. तर एकूणच ही सगळी जर्नी पाहिली तर खूप आनंद वाटतो, आणि तुमच्या दोघांच्या जर्नीला शुभेच्छा. आणि मी असं म्हणतो की तुम्ही दोघंजण पण दोन चार महिन्याच्या का अंतरानं असणार, पण पुढच्या 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर इरिगेशन डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर वसिक पिरजादे आणि सोमेश गाठे हे आमच्या समोर यावेत, आणि रेडिओ तेरणाला येऊन चीफ इंजिनियर म्हणून तुमच्यासोबत एक 4-5 जण असे लोक असतील की जे तुमचा प्रोटोकॉल सांभाळून तुम्हाला इथं आणतील. तर अशा पद्धतीच्या शुभेच्छा तुमच्या दोघांनाही मी रेडिओ तेरणाच्या वतीने देतो, आणि तुम्ही दोघंजण इथं आलात त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद.
2: थँक्यू सर.
0: आणि हे दोघंजण होते सोमेश तानाजी गाठे, जो धाराशिवचाच होता, 2018 पी सिव्हिल ब्रँचमधून पासआउट झालेला आहे, तर वसिक तौफिक पिरजादे हा सुद्धा 2018 दोघंजण क्लासमेट आहेत, आणि दोघांनाही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे याच वर्षी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती रुजू झालेले आहेत. परत एकदा दोघांचं अभिनंदन. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा, तसंच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500, 9970500000. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा

0: suryaghar.gov.in पर।
1: हर घर सूर्य घर।
2: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यगर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात। रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात। रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात। रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात। रेडिओ तेरणा 90.4 FM ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग। रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज। ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा.
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी।

0: करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
1: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
2: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.